पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 36वा, दशक तिसरे, समास 5वा, स्वगुण परीक्षा नाम समास। देह परावलंबी झाला, सगळे मित्र मंडळी सोडून गेले, सगळे प्राणी मात्र म्हणायला लागले, हा आता केव मरतो, ज्यांना आपण वाढवलं असे ती मुले सुद्धा विरुद्ध झाली, अशा प्रकारचे प्राण्यावर बिकट वेळ आली। तारुण्य गेले, बळ गेले, संसाराची मस्ती गेली, शरीर आणि संपत्तीची वाताहात झाली, जन्मभर स्वार्थ केला तो सर्व व्यर्थ गेला, अंतकाळी कसा हा विषम काळ आला, सुखासाठी झुरला, त्यासाठीच दुःख सहन केले, कष्ट सहन केले, तरी आता हा यमयातनेचा धोका समोर आला। जन्म हेच दुःखाचे मूळ आहे, दुःखाच्या इंगळ्या इथे डसतात, म्हणून तत्काळ स्वतःचे हित करावे। वृद्धपणा सगळ्यात दारुण, म्हणून भगवंतास शरण जावे। वृद्धपणी पस्तावा होतो, तोच अंतकाळी पुन्हा भोगावा लागतो। मागच्या जन्मामुळे पुन्हा मातेचे उदर प्राप्त होते, अतिदुस्तर संसार पुन्हा आपल्याला पाहावा लागतो। हे जन्माचे दुःख नाहीसे होण्यासाठी भगवत भजनाशिवाय दुसरा काही उपाय नाही। जन्माच्या 3 तापांची कथा मी पुढे सांगतो। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण परीक्षा नाम समास पंचम समाप्त। दशक तिसरे, समास 6वा, त्रिविध ताप वर्णन। आता त्रिविध तापांची लक्षणे निरूपण करीत आहे ती श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावी। तापलेला पदार्थ पाण्याच्या स्पर्शाने शांत होतो, त्याप्रमाणे तिन्ही तापांनी पोळलेला माणूस संतांच्या सहवासामुळे शांत होतो। भुकेल्याला अन्न मिळाल्याने, तहानलेल्याला पाणी मिळाल्याने आणि बंधनात पडलेल्याला मुक्त केल्याने सुख होते। जो महापुरात सापडला आहे त्याला पहिलं तीरावर नेल्यावर तो सुखी होतो। स्वप्नामध्ये एखादे दुःख आल्यास तो जागा झाल्यावर ते दुःख नष्ट होते। एखाद्यास मरण आले असता त्याला जीवदान द्यावे किंवा संकटाचे निवारण करावे, त्यामुळे सुख होते। रोग्याला औषध दिले की त्याला आरोग्य प्राप्त होते, त्यामुळे तो आनंदित होतो। त्याप्रमाणे संसारामुळे दुःखी झालेला, त्रिविध तापांनी पोळलेला, परमार्थाचा अधिकारी झाल्यास त्याला सुख मिळते। आता ते त्रिविध ताप कोणते ते सांगतो। पहिला ताप आध्यात्मिक, दुसरा आधिभौतिक आणि तिसरा आधिदैविक होय। आधी आध्यात्मिक ताप कसा आहे त्याची ओळख करून घेऊया, त्याची लक्षणं आपण जाणून घेऊया। नंतर आधिदैविक ताप कसा असतो त्याचीही लक्षणे विस्तारपूर्वक सांगतो। वक्त्याने कथेचा विस्तार सुरू केला, आता आध्यात्मिक तापाची लक्षणे सावधपणे ऐका। देह, इंद्रिय आणि प्राण याच्या योगे आपण विविध सुखदुःख भोगतो, त्याचे नाव आध्यात्मिक होय। देहामधून आले इंद्रिय आणि प्राण यांना दुःख झाले, ते आध्यात्मिक होय। आता देहामधून प्राण्याला कोणते दुःख होते तेही विशद करून सांगतो। खरूज, खवडे, पुळ्या, नारू, नखरडे, मांजरे, देवी, गोवर हे देहायातील विकार आध्यात्मिक म्हणून ओळखले जातात। काख मांजरी, केसतोड, सडके व्रण, काळे फोड, व्याधी, मूळ व्याध, असह्य दुखणे याला आध्यात्मिक ताप म्हणतात। बोटांचे दुखणे, गालफुगे, कंड, हिरडी सुजणे, दातात भरणारी कसपटे याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। शरीरावर फोड उठतात, अंग सुजते, वात माजतो याला आध्यात्मिक म्हणतात। नाईटे, हाड्याव्रण, गजकरण, जलोदर, पोट फुगणे, कान फुटणे याला आध्यात्मिक असे नाव आहे। कुष्ठ आणि ओले कुष्ठ, पंडुरोग म्हणजे रक्तक्षय, क्षयरोग याला आध्यात्मिक असे नाव आहे। पोटशूळ, अर्धशिशी, कपाळ दुखणे याला आध्यात्मिक दुःख असे नाव आहे। कंबर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे, तोंड दुखणे, अस्थि, सांधे दुखणे याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। अशा अनेक आध्यात्मिक ताप असून काही आपण पाहिले, काही आध्यात्मिक ताप पुढील भागात पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. आकाशाला भिऊन पळालं तरी कुठंही आकाश हे असणारच आहे. त्याप्रमाणे कुठेही गेलं तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच आहेत. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानानं भोगायला शिकावं. प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच असं समजून प्रयत्न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावं. तुझी सेवा किती दिवस करू असं परमेश्वराला विचारणं म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसं त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल. विषय किती दिवस भोगू असं नाही आपण म्हणत, मग नामाबद्दलच का असं विचारावं. तर आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला होतो. त्याच्या नामानं त्याला जवळजवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयाच्या मागं धावलंच समजा. म्हणून आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं. उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं वगैरे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा. यालाच म्हणतात अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचं अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसतं घेतल्यानं काम होईल, पण ते समजून घेतल्यानं काम लवकर होईल. नाममुखी आलं की सत्कर्म आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असं समजून वागावं, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही. आपण उगाच सबबी सांगत असतो, काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाच गप्पा नाहीतर निंदा स्तुती किंवा इतर खेळ खेळण्यामध्ये वेळ घालवतो. तसं करू नये. आपलं मन मोठं उन्हाळ आहे, त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावलं पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्यामुळं नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमानं कमी होते आणि नाम स्थिरावतं. नित्य नामस्मरण केल्यापासून अंती ते येणार नाही. जागेपणे अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल आणि झोपेच्या वेळी स्मरण झालं तर रात्री स्वप्नात तेच होईल. आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील. नाम घेता घेता नामाशी इतकं तादात्म्य व्हावं की मी नाम घेतोय हे सुद्धा विसरून जावं.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
0: भाग क्रमांक 5, तुमचे मित्र तुमचे भविष्य, या लेखाचा पुढील भाग. गोष्ट साधी आहे, अगदी बाळबोध आहे, तरीही हॅ म्हणून भिरकावून देऊन चालणार नाही. पक्षावर एवढा परिणाम होतो, मग आपण तर माणसं आहोत. लहान लहान मुलं हल्ली अपशब्द वापरतात, त्यांचा अर्थही त्यांना माहिती नसतो, पण उच्चारत असतात. अशा वेळी त्या वयातले संस्कार कायम घट्ट होतात. शिवी देणारे मित्र चार हात दूरच ठेवावेत, नंतर नंतर शिवी देण्याचा संकोचही वाटत नाही, इतकी जीभ मलिन होऊन जाते. प्रेमाने आपणच त्याला सांगून आदर्श घालून द्यायला हवा. आपला मित्र कोण यावर आपली ही ओळख अवलंबून असते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हल्ली सर्रास व्यसनांची संगत तुमच्या या वयात लागण्याची शक्यता असणारे वातावरण आजूबाजूला आहे. व्यसनाची यादी मी देणार नाही, परंतु नको त्या गोष्टीच्या भोवऱ्यात गोडगोड बोलून तुम्हाला गुंतवणारे टपलेलेच असतात. जन्माला येताना आपण पूर्ण निर्व्यसनी असतो, पण व्यसनी होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न माणसं करतातच का? सोन्यासारख्या गोंडस वयात नाजूक ओठावर सिगरेट ठेवलेली मुलं पाहिली की असं वाटतं यांच्यासकट हे व्यसन वाढत राहणार. ज्या वयात भरपूर व्यायाम अभ्यास करायचा, त्याच वयात व्यसनांची सवय लावणारी संगत आपल्याला लागण्याची खूप शक्यता असते. एकच झुरका घेरे काही होत नाही, एक सिगरेट ओढली तर काय मोठंसं होणार आहे, असं सांगून ही मूर्ख मुलं तुम्हालाही संपू पाहतात. लक्षात ठेवा, देवाने दिलेले हे सुंदर शरीर सुंदर कारणासाठीच जपायचं आहे. ते नष्ट केलं तर जीवनाला काय अर्थ उरला? असा वेडा प्रयत्न कुणी मित्र करतो आहे असं दिसलं तर सावध व्हा. असा नको तो जीवलग मित्र सर्वात जवळचा भयानक शत्रू ठरू शकतो. काही मुलांच्या पालकांना सवय असते ती मुलांच्या जवळ नको तितके पैसे देण्याची. नको त्या वयात नको तितके पैसे खिशात आलेली मित्रमंडळी आपल्यावर उगीचच पैसा खर्च करतात. घरातील जेवणाचा डबा दप्तरच राहतो. हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थ वाईट परिणाम करण्यासाठी आपल्या जिभेवर हजर होतात. अशा मोहापासून नम्रपणे दूरच राहायला हवे. आपल्या मित्रप्रेमाचे मूर्ख कल्पनांमुळे चांगल्या खूप चांगल्या संधी सोडणारी मुले मी पाहिलेली आहेत. शाळेने चांगले प्रेक्षणीय ठिकाण सहल आयोजित केली की केवळ माझा मित्र येत नाही म्हणून मी जाणार नाही असं ठरवून पुष्कळ मुलं जात नाहीत. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मित्र भेटू शकतो, पण सहलीनिमित्ताने बघून झालं असतं अशा सुंदर स्थलदर्शनाला आपण मात्र मुकतो. काही मित्रही आपली उगीचच परीक्षा घेतात, हा माझ्या किती मुठीमध्ये आहे ते बघूया, हे बघण्यासाठी मी येत नाही म्हणतात. मग आपणही गेलो नाही तर खुलतात. अशा मित्राला प्रेमाने सांगव, मी ही संधी सोडणार नाही, तू सुद्धा सोडू नकोस. वाईट संगतीचे सगळे वाईटच परिणाम होतात, योगायोगानेही उत्तम परिणाम होत नाहीत. तसंच सुसंगतीतून उत्तम मित्रांच्या संगतीने उत्तम परिणामही तेवढ्याच तीव्रतेने होतात. हुशार जिद्दी परिश्रम करणारा मित्र आपल्याला प्रेरणा देतो. उत्तम प्रकृतीचा पिळदार मित्र आपल्यालाही व्यायामशाळेचा मार्ग दाखवितो. छान स्पर्धेने दोघांचीही शरीर बांधेसूद होतात. खूप वाचन असणाऱ्या बहुश्रुत मित्राच्या सहवासात आपलेही सामान्य ज्ञान वाढते. चर्चेतून मुद्दे स्पष्ट मांडण्याची सवय लागते. उत्तम वादविवादातून वाचलेले पुन्हा आठवून स्वतःच्या चिंतनाने आपण सादर करू शकतो. बघितलेले चांगले नाटक, चांगला चित्रपट, वाचलेले उत्तम पुस्तक यावर मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा होते. एकमेकाला चांगले सुचविले जाते. सगळेच विकसित होतात. मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला खूप मित्रमैत्रिणी असल्या तरी आपले स्वतःचे घडणे स्वतःच्या परिश्रमावरच अवलंबून असते. त्या दृष्टीने आपण एकटेच असतो. तो ध्यास तडजोड न करता सुरू ठेवून
1: आपले मित्रमैत्रिणी जपायला हवेत. हे वयच नवे मित्रमैत्रिणी जोडण्याचं, रुसण्याचं, भांडण्याचं, पुन्हा एकत्र हसण्याचं. आपल्या बेंचवरची शेजारची जागाही आपण आपल्या मित्रासाठी पकडून ठेवतो, हो ना? काही वर्ष आपली बरोबरीने जातात, पण पुढे व्यवसाय भिन्न होतात, जगण्याचे मार्ग बदलतात, मग असे जागा पकडून ठेवणे शक्य होत नाही. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दररोज उगवतीचा सूर्य प्रसन्न अशा आजचं म्हणजेच वर्तमान काळाचं एक सुंदर गिफ्ट आपल्याला देतो. भविष्याविषयी मात्र मौन पाळतो. आणि अस्ताला जाताना आपल्या वर्तमान काळाला सोबत घेऊन भूतकाळात ढकलतो आणि स्वतःही पुरतो. खरं ना? पण उद्या पुन्हा आजच्या वर्तमानाची भेट घेऊन हजर असतो. सूर्याचं झालं पण माणसांचं काय हो? माणूस मात्र वर्तमान विसरतो आणि भूत आणि भविष्य काळात जगतो, रमतो. खरं ना? हो, पण लक्षात कोण घेतं? कुंफू पांडा या ॲनिमेशन फिल्ममधलं पांडाचं एक मार्मिक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे. वर्तमानातलं सुख भोगण्याचं सुचवताना कुंफू पांडा अचूकपणे आणि नेमक्या शब्दात आपल्याला सांगतो, यस्टरडे इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, अँड प्रेझेंट इज द बेस्ट प्रेझेंट गिव्हन बाय द गॉड. पण मित्रमैत्रिणींनो, लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच आपण ह्या अमूल्य अशा ईश्वराने दिलेल्या प्रेझेंटकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. देहानं वर्तमानात असलो तरी मनाने मात्र आपण भूत आणि भविष्य काळाच्या कचाट्यात असे काही सापडतो आणि त्या गुंत्यात गुंतून पडतो. आपण आनंद ही गोष्ट आज उपभोगायची सोडून भूतकाळातल्या आठवणी काढत किंवा भविष्यकाळात काय होईल या चिंतेत बुडतो. आणि आजच्या आनंदी वर्तमानाला मात्र गालबोट लावतो. बघा, पटतंय का? हो, पण लक्षात कोण घेतो? खरं ना? बघा, हा म्हणजे या चकव्यात न सापडणारी व्यक्ती एखादीच असते, माझ्या आजीसारखी. भूत आणि भविष्याच्या विचारांना ती वर्तमानाच्या परिघात कधी शिरूच द्यायची नाही. म्हणजे आलेल्या क्षणाचं मनपूर्वक स्वागत करायचं आणि प्रत्येक गोष्टीतला आनंद त्या क्षणी घ्यायचा आणि द्यायचाही. ती गोष्ट संपली ना की त्या क्षणी तिथंच त्या गोष्टीला निरोप द्यायचा. मग ती गोष्ट सुखाची असो की दुःखाची, ना घडणाऱ्या गोष्टींच्या कल्पनांचे मजले बांधत, स्वप्न रंगवत ती कधी आजला गमवत असे. गेलेल्या गोष्टींची वाच्यता नाही, तशीच उद्या काय होणार ह्याचाही कधीच अवाक्षरानेही उल्लेख नाही किंवा त्याविषयी कल्पना, मनाचे खेळ खेळणं नाही. अशी माझी आजी, तिचं एकच वाक्य म्हणजे जीवन मंत्र होता तिचा. एक घडलं ते घडून गेलं, संपलं, आणि जे घडणार ते घडल्यावरच कळणार. मग आज आहे ह्यातच आनंदानं जगायचं. आणि असंच आनंदानं प्रत्येक क्षणी ती वर्तमान जगली. हे आठवताना खरोखरच आश्चर्य वाटतं आणि आपलीच चूक कुठेतरी मनाला खाते की अरे, आपण खरोखरच वर्तमान गमवून भूत आणि भविष्यात रमताना नेमकं काय मिळवतो? भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची खंत आणि भविष्यकाळात अनिश्चित अशा स्वप्नात रमताना आपला शेतचिल्ली होतो. आणि या सगळ्या झमेल्यात वर्तमान आपल्या हातातनं निसटूनच जातो.
त्या दिवशी असंच काहीसं झालं. सकाळी सकाळी बेल वाजली, दारात सुलभा. अगं कधी एकदा सकाळ होती आणि तुला सांगते असं झालं म्हणून आत्ता उजाडता उजाडता आले बघ. अमेयला अमेरिकन कंपनीत जॉब मिळाला आणि 15 दिवसात त्याला जॉईन व्हायचंय. अगं काय सांगतेस सुलभे, अभिनंदन. थांब जरा असं म्हणा, मी आज जाऊन तिचं तोंड गोड करायला बर्फी आणून ती तिच्या तोंडात कोंबली. पण आता मघाचा तिचा तो उत्साह आणि आनंद याला मात्र तिच्या चेहऱ्यावर ओहोटी लागल्यासारखी वाटे. काय ग एवढी आनंदाची बातमी आणि असा काय करतेस चेहरा? हे बघ अगं, खरं तर जर अमेय 2 वर्षापूर्वीच अमेरिकेला गेला असता तर, म्हणजे त्याच्याबरोबरचे सगळे मित्र त्यावेळेला गेले आणि हुशार मेहनती असलेला अमेय मात्र 2 वर्ष याची वाट बघत होता, मनाने खचला होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी जर काही भलतंसलतं केलं असतं तर. अगं काय ग सुलभा, अगं इतकी छान बातमी सांगायला आलीस आणि हे काय? जाऊ दे, सोड ना, असं काहीही घडलेलं नाही. जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे ना. मग मात्र मी तिला माझ्या आजीचा मंत्र ऐकवला. हे बघ, जे घडायचं आहे ते घडून गेलं, तिथं संपलं. हो ग, ती पण म्हणाली, पण आजच्या वर्तमानात न थांबता भूतकाळ सोडून आता जर तरच्या भविष्यकाळाच्या टपरीवर तिची गाडी धावायला लागली. ते सगळं आहेच खरं ग, पण काळजी वाटते. उद्या आम्ही तिकडे गेला आणि काय? नाही ग, देश घर आपली माणसं सोडून एकदा मुलं तिकडं गेली की मुळी परत येतच नाहीत. उद्या आम्ही तिकडंच तर विचाराने सुलभाला आता मात्र हुंकाच फुटला. मग मात्र आजीच्या मंत्राचा दुसरा भाग तिला ऐकवला. हे बघ सुलभे, जे घडायचं ते घडून गेलं आहे ना. आणि मला सांग, जे घडायचं असतं ना ते घडल्यावरच कळतं. म्हणून उगाच आपण आपल्या आजला गालबोट का लावायचं? मला सांग, आज अमेयचा आनंदाचा दिवस, इतकी छान बातमी तुम्ही सगळ्यांनी छान सेलिब्रेट करा, त्याला छान ट्रीट दे, गिफ्ट दे, जा. आणि हे जरतारी कुंपण आता सोडून छान वर्तमान काळ, आजचा क्षण, आजचा आनंद आमेयबरोबर साजरा करा. माझ्या होत हो मिळवून सुलभा निघाली, पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत माझ्या मनात मात्र खोळत राहिलं. खरंच सुलभा म्हणाली ते अगदीच खोटं नाही. आणि मग काय, त्या विचारात भरकटणारं माझं मन माझी सुलभात झाली म्हणा ना. आणि माझीच का, अनेक घटना प्रसंगी मला सांगा आपल्या सगळ्यांचेच बाबतीत असं घडतं, खरं ना? हो, पण लक्षात कोण घेतं? मग भूतकाळ जगताना काय आणि भविष्यकाळात बऱ्या वाईट कल्पनांचे इमले उभारताना आपला शेकचिल्ली होतो. हो, पण अशा सगळ्या प्रसंगी अनेकदा एक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडतं, ते म्हणजे असं काही घडेल असं वाटलं नाही. आणि हेच खरं वाचतो. मग ती घटना सुखद असो की दुःखद, ती घडल्यावरच कळते, खरं ना? पण या जर तरच्या भूतकाळ किंवा भविष्यकाळाच्या कुंपणामध्ये अडकलो की हातून वर्तमान मात्र निसटून जातो. आणि मग आठवांची ती रीती ओंजळ आपण भरून काढतो ती भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या जरतारी काटेरी कुंपण उभारून. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, लक्षात घ्या, जे घडायचं ते घडतं, घडल्यावरच कळतं. म्हणूनच आजीचा मंत्र
घडे घडलं ते संपलं आणि घडे ते घडल्यावर कळेल, हा सतत मनात जपून आणि जपून वर्तमान आनंदाने जगा. आलेला प्रत्येक क्षण वर्तमान आनंदानं साजरा करा आणि आपोआप आपणच आपल्यासाठी आनंदी जीवनाची वाट मोकळी करा. बघा मित्रमैत्रिणींनो, पटतंय का? पटेलही हो, पण लक्षात कोण घेतो? पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण जाणार आहोत कॅनडा देशातील टोरोंटो या शहरात. मंडळी, कॅनडा या देशात येण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. जागतिकीकरणामुळे कॅनडा या देशाबद्दल तुम्हाला बरीच माहिती असेलही, पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या देशातील काही वैशिष्ट्यपूर्ण अशा ठिकाणी. एरवी तुम्ही गुगल महाशयांची मदत घेऊन ढोबळ मानाने इथली माहिती मिळवू शकता, पण प्रत्यक्ष जाऊन तिथली आगळी वेगळी माहिती घ्यायला तर आपण या कार्यक्रमात भेटत असतो. चला तर जाऊया टोरोंटो इथे. मंडळी, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं त्या माहितीप्रमाणे, जर तुम्हाला आठवत असेल तर, टोरोंटो हे ओंटारियो प्रांताचे राजधानी शहर आहे. हे शहर लेक ऑन्टारियोच्या किनाऱ्यावर वसलेलं असून इथे आधुनिक इमारती, सांस्कृतिक वैविध्य आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. बरं, पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक आठवण करून देते की या देशात, भारत देशात आपण म्हणतो तशी राज्य म्हणजे स्टेट्स अस्तित्वात नसून, किंवा स्टेट्स अस्तित्वात असतात पण त्यांना प्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे ऑन्टारियो हा एक प्रांत आहे. कॅनडा येथील शहरं, रस्ते, दुकानं, घरं, झाडं, फुलं, फळं ही आपल्याला अमेरिकेची आठवण करून देतात. म्हणजे असं पहा ना की आपण डोळे बंद करून एखाद्या गाडीत बसलो आणि थोडा वेळ प्रवास करून डोळे उघडले आणि बाहेर बघितलं

बर्फाच्या डोंगरात खेळायचे असेल तर हावशी मंडळींनी या महिन्यात जरूर यावे, पण त्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते. मला तर हे सगळे काही झेपणारे नसल्यामुळे मी यावर्षी सुद्धा जुलै महिन्यात, म्हणजे त्यांच्या उन्हाळ्यात किंवा जे समर म्हटलं जातं तिथे आले, त्या महिन्यात आले. तरीही एक स्वेटर घ्यायला लागला. शिवाय प्रवास करताना कमीत कमी सामान ठेवावे हा माझा नियम असल्यामुळे बॅगेत शाल, स्वेटर इतके सामान बरोबर ठेवले होतेच. तुम्ही सुद्धा कमीत कमी सामान न्यायचा नियम पाळा, म्हणजे त्रास होत नाही. आता मी मुलीकडे राहायला आल्यामुळे खाण्यापिण्याची तशी काळजी नव्हती. अहो, तसेही इथे खाण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला वाटतं विदेशात म्हणजे भाज्या फळं आपल्यासारखी मिळत असतील की नाही, पण आता तोही प्रश्न सुटलेला आहे. इथे आल्यावर तुमच्या लक्षात येईल की ताज्या भाज्या फळे अगदी हवी तेवढी मिळतात. अगदी मेथी पालकपासून ते विदेशी भाज्यांचे भांडारच खुले असते. आम्ही मात्र मासे मटण खाणारे, ते तर इथे अगदी मुबलक प्रमाणात आणि ताजे मिळते. हं, फ्रोझन वगैरे संकल्पना तशा सगळीकडेच लागू होतात, पण आपले काही अडवत नाही किंवा अडवून घ्यायचे नाही, कारण मी नेहमीच म्हणते देश तसा भेष. चायनीज, इटालियन, मिडल इस्टर्न फूड मिळते ते आणि पचते ते तसे खायचे. आणखी महत्त्वाचे म्हणजे इथे चालायला भरपूर जागा आहे. अहो, जिकडे पाहावं तिकडे मोठी मोठी हिरवीगार दिसणारी पार्क्स, म्हणजे सार्वजनिक उद्यानं आहेत, ट्रेल्स आहेत. शिवाय प्राण्यांना बघण्याची ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी प्राणी संग्रहालय आहेत. तेव्हा खाण्यापिण्याने काही वजन वाढेल याची काळजी नाही. खा प्या आणि भरपूर चाला किंवा फिरा. आता फिरण्यासाठी किंवा प्रवासासाठी बस, ट्रेनची सुविधा चांगली उपलब्ध आहे. शिवाय कॅनेडियन डॉलर जवळ बाळगणे मात्र महत्त्वाचे. हं, हल्ली प्लास्टिक मनीचा सुद्धा जमाना आहे, तेव्हा तुम्हाला जमेल त्याप्रमाणे कॅश किंवा पैसे घ्यावेत किंवा कार्ड्स बरोबर ठेवावेत. इथे आल्यावर मात्र पर्यटनाचा हेतू लक्षात ठेवून मस्त आणि चुस्त राहावे आणि आपले राहणे भरपूर एन्जॉय करावे. आता या विचारावरच आपण इथे थांबूया. आजच्या भागात मी मोहना कारखानेस आपला निरोप घेते. यापुढील भागात टोरोंटोबद्दल खूप काही जाणून घेऊया. याच वारी, याच वेळी. नमस्कार.

हॅलो हॅलो हॅलो मित्रांनो, सुमती आजी आली रविवारी यावं लागतं ना तुमच्या सुमती आजीला. हो पण आजी आज तुमच्यासाठी खूप प्रश्न घेऊन आली, प्रश्न जे तुम्हाला पडलेले असतात आजीला नाही. तुम्हाला काय काय प्रश्न पडतात ऐकायचे तुम्हाला? हो ऐकायचे. हे सुंदर नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न पडतात ते मी सांगितलेले आहेत. हो ऐका बरं, प्रश्न

आकाशात नक्की कुठे असतील ते दाखव ना ग नकाशात, नक्की कुठे असतील ते दाखव ना ग नकाशात, सूर्य चंद्र तारे वारे सारे कसे मावतात ग, सूर्य चंद्र तारे वारे सारे कसे मावतात ग, सूर्य दिवसा रात्री चंद्र

रातोवर, एवढ्या मोठ्या आकाशात आहे का ग त्यांचे घर, एवढ्या मोठ्या आकाशात आहे का ग त्यांचे घर, परी सुद्धा थांबत नाही येते फक्त स्वप्नात ग, परी सुद्धा थांबत नाही येते फक्त स्वप्नात ग, तिच्यासाठी बांधूया का शेजारी आपल्या एक घर, तिच्यासाठी बांधूया का शेजारी आपल्या एक घर। वा किती छान आयडिया आहे, परीसाठी आपल्या शेजारी हे घर बांधायचं, म्हणजे रोज आपल्याला परी भेटू शकेल। काय काय प्रश्न पडले तो बाबांना तुम्हाला, हो मलाही पडतात ते, आकाश खूप मोठा आहे, हो त्याला लिमिट नाही, मर्यादा नाही, ते अनंत आहे अनंत, आणि ते दररोज वाढतं लाखो किलोमीटर वेगाने, बापरे आपण कल्पना करू शकत नाही, हो बियॉन्ड इमॅजिनेशन म्हणतात त्याला। कसं आहे आकाश, बियॉन्ड इमॅजिनेशन, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकं ते मोठं आहे। अजून कदाचित आपल्यासारख्या दोन चार पृथ्वी तिथे असतील सांगता येत नाही, सूर्यासारखे मोठे तारेही तिथे असतील आपल्याला माहीत नाही, कारण ते आपल्यापासून लाखो किलोमीटर दूर आहे। तुम्हाला जे प्रश्न पडले ना बेटांनो, हे लहानपणी मलाही पडायचे, हो तू जसे मोठे व्हाल ना तू विज्ञान शिकाल ना, हो विज्ञान शिकायचं, तुम्हाला विज्ञान युग आहे हो की नाही, मग जेव्हा जेव्हा जसं जसं तुम्ही विज्ञान शिकाल तसं तसं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील। हो तुम्ही अजून लहान आहात ना म्हणून तुम्हाला हे प्रश्न पडले, आणि याची उत्तरं आई पप्पा तुम्हाला तेच सांगतील, बाबा रे तू मोठा झाला का मग तुला कळेल, बाबा रे तुला तू मोठा झाला का मग तुला कळेल, हो की नाही, हो पटापटा शिकायचं, बराबर मोठं व्हायचं, अभ्यास करायचा, आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवायची। हो छान पाऊस पडतोय, काही ठिकाणी पावसाने कहर केलाय, हो दरवर्षी जुलै महिन्यामध्ये पावसाचा कहर असतो, हो नदी नाले तुडुंब असतात, जीवितहानी होते, घरं वाहून जातात, हो गावामध्ये पाणी शिरतं, पुण्यात पाणी शिरलं, सोलापुरात पाणी शिरलंय, हो की नाही, जणू काही ढगफुटी व्हावी असा पाऊस काही ठिकाणी पडला आणि जनजीवन विस्कळीत झालं, हो की नाही, पण हा पाऊस तर आपल्याला न येऊन चालेल का, न येऊन चालेल नाही, पाऊस तर हवाच, कसा का असेना, नुकसान करणारा असो, वादळी असो, गारांचा असो, पावसाशिवाय आपल्याला पर्याय नाही। हो नद्या तुडुंब वाहिल्या तर धरणं भरतात, धरणं भरली तर शेताला पाणी मिळतं, शेताला पाणी मिळालं तरच उत्पन्न येतं, उत्पन्न आलं तरच आपल्याला खायला मिळतं। बघा जमीन आणि पाणी या आपल्या जगण्याला आवश्यक अत्यावश्यक गोष्टी आहेत, पाण्याशिवाय जमिनीशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, म्हणून हा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा शेतकरी बी बियाणं पेरतात, हो मृग नक्षत्रात, आणि मग बी बियाणं पेरलं की भरभरूच उत्पन्न येतं, सगळं उत्पन्न पावसावरच अवलंबून असतं। चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये मधमध्ये ऊन पडतं, पिकांची वाढ होते, आणि मग हे बी बियाणं टरारतं आणि भरघोस धनधान्य पिकून आपल्या सगळ्यांना खायला मिळतं, म्हणून आपण सुद्धा बिया पेरल्या पाहिजेत। हो आंब्याच्या बिया, फळांच्या बिया, वडपिंपळाची छोटी झाडं, उंबराची झाडं जी पक्ष्यांना आवश्यक आहेत, कडुलिंबाची झाडं, ही सगळी आपण पर्यावरणाचं रक्षण करणारी झाडं लावली पाहिजेत। हो ज्यांच्यातून फळंही मिळतात, पक्ष्यांना खाऊ मिळतो आणि त्यांना सहारा आसरा, वडपिंपळाच्या झाडावरती पक्षी खूप मोठ्या प्रमाणात वस्ती करतात, कारण ही झाडं दाट आणि मोठी असतात, घनदाट असतात, या झाडांमध्ये पक्ष्यांना सुरक्षित वाटतं, म्हणून मग आपण पशुपक्ष्यांचं आश्रयस्थान असलेली अशी मोठी झाडं जी वर्षानुवर्षे टिकतात। हो वडाचं झाड बघा, पारंब्या टेकवत टेकवत एखादा म्हातारा जावा काठी टेकत टेकत, तसा हा वड त्याच्या पारंब्या टेकत टेकत त्याचा विस्तार प्रचंड वाढवतो, मोठी सावली आणि
पक्ष्यांचा मोठं आश्रयस्थान ते बनतं. पांतस्थानही सावली मिळते थंडगार अशी. म्हणून तुम्हीही निश्चय करा, कुंडीत लावा, तुमच्या घरात घराबाहेर जागा असेल तिथे लावा, कुठेही लावा, पण झाडं लावा. म्हणून मी लिहिलंय, बिया पेरा बिया, बिया पेरा बिया, खूप खूप बिया, बिया पेरा बिया, खूप खूप बिया, बिया पेरा बिया, खूप खूप बिया, झाडे वाढतील भराभर आणि मिळतील पपया. वा, पपयाचं बी लावलंय की मस्त मोठ्या मोठ्या पपया मिळतात. झाडे वाढतील भराभर आणि मिळतील पपया, बिया पेरा बिया, घाला खूप खत, बिया पेरा बिया, घाला खूप खत, झाडे वाढतील भराभर, वाढेल जमिनीचा पोत. हो, जमिनीचा पोत वाढेल म्हणजे जमीन कसदार होईल. खत घातलं की पिकांना जोमदार वाढीला ते उपयुक्त असतात. म्हणून मग नुसत्या बिया पेरून उपयोग नाही, त्यांना खत पाणीही घातलं पाहिजे. बिया पेरा बिया, घाला खूप खूप पाणी, बिया पेरा बिया, घाला खूप खूप पाणी, रान होईल हिरवेगार, संपेल आणि बाणी. बरोबर, रान होईल हिरवेगार, संपेल आणि बाणी, बिया पेरा बिया, येईल भराभर पीक, बिया पेरा बिया, येईल भराभर पीक, धन धान्याची बेग मी मागाया नको भीक. हो, एक काळ असा होता की आपल्याला परदेशातनं धान्य आयात करावं लागायचं. आता आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंभू झालो, कारण आपण आता आधुनिक पद्धतीने शेतांमध्ये भरपूर पीक घ्यायला शिकलो. म्हणून मी म्हटलंय की धनधान्याची बेगमी साठवण झाली की दुसऱ्याकडे हात पसरावे लागत नाही. बिया पेरा बिया, वाढू द्या जंगल, बिया पेरा बिया, वाढू द्या जंगल, पशु पक्षी वाढतील मंगल मंगल. मग अशी सांगितलं मला, वड, पिंपळ, उंबर, लिंब अशी मोठी झाडं लावायची, पक्ष्यांना आश्रय मिळेल आणि मंगल मंगल त्यानंदी आनंद त्यांना वाटेल, त्यानंदी होतील. बिया पेरा बिया, झाडे आकाशी जातील, बिया पेरा बिया, झाडे आकाशी जातील, पशु पक्षी वनचरे आनंदे गातील, पशु पक्षी वनचरे आनंदे गातील. बरोबर सांगितलं की तुम्हाला, बिया पेरल्या की झाडं आकाशाकडे झेपावतात, पशु पक्षी रानातले जे प्राणी आहेत त्यांना आश्रय मिळतो, त्यांना सावली मिळते आणि मग ते सुद्धा आनंदाने गाऊ लागतात. बिया पेरा बिया आहे सुखाचा हा मंत्र, बिया पेरा बिया आहे सुखाचा हा मंत्र, सुखी होईल जग सारे भारत गणतंत्र, सुखी होईल जग सारे भारत गणतंत्र. काय मग, बिया पेरा, लागवड करा, हा काय सुखाचा मंत्र आहे. हो, बिया पेरल्या तर झाडं वाढतील, झाडं वाढले तर फळं मिळतील, बियाणं पेरलं तर धनधान्य येईल आणि आपण सगळ्या बाबतीत सुखी समृद्ध समृद्ध होऊ आणि मग आपलं सगळं जग सुखी होईल, भारतही सुखी होईल आणि जगही सुखी होईल. म्हणजे बघा, बिया पेरणं किती महत्त्वाचं आहे. हो, अहो पेरलंच नाही तर उगवेल कसं काय, उगवेल का, शक्यच नाही. म्हणून आधी आपण पेरलं पाहिजे, नंतर पाणी घातलं पाहिजे, खत घातलं पाहिजे, झाडे वाढली पाहिजेत, पर्यावरण शुद्ध झालं पाहिजे, ऑक्सिजनचा पुरवठा वाढला पाहिजे. यासाठी आपल्याला झाडं लावणं, अन्नधान्य पिकवणं अत्यंत आवश्यक आहे. हो, तुमचा एक मित्र मला भेटला, म्हणाला मॅडम तुम्हाला सांगू का मी, मला काय काय व्हावं असं वाटतं. बापरे, म्हटलं सांगलं बेटा, मला काय ऐकायला काही प्रॉब्लेम आहे का, सांग तुला काय काय व्हावं असं वाटतं. बघा त्याची इच्छा किती छान आहे, काय काय व्हाव मला वाटते. तुमचा मित्र सांगतोय मला, मला वाटते, काय वाटते, मला वाटते ढग बनावे, अवकाशी बिहरावे. अरे वा, काय म्हणते दोस्त तुमचा, मला वाटते ढग बनावे, अवकाशी बिहरावे, गरज आहे जेथे जेथे
तेथेच बरसावे. अरे वा, बघा किती हुशार आहे हो. ढग बनायचं आहे, आकाशात विहरायचं आहे, पण गरज आहे जेथे जेथे तेथेच बरसावे. वा वा वा वा, देवाने असं वरदान द्यावं आपल्याला आणि आपण जगाला सुखी करावं. काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी पडत नाही, काही ठिकाणी नुकसान होतं, काही ठिकाणी दुष्काळ पडतो, हे सगळं तुम्ही बघता. म्हणून त्याला वाटतंय की जिथे पावसाची गरज आहे हो, काही ठिकाणी पाऊस जातच नाही, पडतच नाही. सध्या आमच्या नाशिकला पडतोय, 4 दिवस झाले, आधी पडलाच नाही. पूर्ण जून महिना कोरडा गेला, जुलै कोरडा गेला, आणि आत्ता असं कुठे थोडासा पाऊस आमच्याकडे पडला. म्हणजे कधी कधी पावसाची वक्रदृष्टी होते, रागवल्यासारखा तो मग येतच नाही. म्हणून तो म्हणते की जिथे जिथे पावसाची गरज आहे तिथे तिथे बरसावं, काय बनून, ढग बनून. असं त्याला वाटतं की छान इच्छा आहे हो की नाही. पुढे काय म्हणतो तो, मला वाटते वारा व्हावे झुळझुळ व्हावे. बाबा किती छान कल्पना आहे. मला वाटते वारा व्हावे झुळझुळ व्हावे, वारा येता हसणाऱ्या त्या चेहऱ्यांनाच पाहावे. वारा येता हसणाऱ्या त्या चेहऱ्यांनाच पाहावं. उन्हाळ्यात तलकी तलकी जीव घाबरा घुबरा होता आपला, एसी काय फॅन काय, तेवढं आपलं समाधान होत नाही. आणि मग आपण वाऱ्याची वाट बघतो, तर काय कुंद झालंय, हवा बंद झाली, झाडं हलत नाहीत, वातावरणामध्ये एकदम उष्मा आहे, आणि आपला जीव अगदी घाबरा घुबरा व्हायला लागतो. मग अशा वेळी आपण वाऱ्याची झुळूक आली रे आली की काय होतं बाबा, किती छान हवा आली हो, असं म्हणतो की नाही आपण. म्हणून तो सांगतोय की मला वाटतं वारा व्हावं, आणि वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर एखाद्याला किती समाधान मिळतं ते बघावं, त्याचा हसरा चेहरा बघावा, आणि मग त्याच्या आनंदात आपण आनंद मानावा. हो की नाही, किती छान कल्पना आहे हो की नाही. पुढे म्हणतोय,

सारे राणा वा वसंतात कोकिळ जेव्हा गातो कहू करून तान देतो तर हा सगळ्यात गोड आवाज जेव्हा आपण ऐकतो तेव्हा किती आनंद होतो. म्हणजे आपल्या साध्या कृतीने सुद्धा इतरांना आनंद देण्यामध्ये माणसाच्या जीवनाचं सार्थक असतं, हो की नाही? आता कोकिळ जेव्हा गातो तेव्हा सगळ्या जगाला आनंद होते की नाही? म्हणून तो म्हणतोय की मला कधी कधी वाटतं की मीच कोकिळ व्हावं, आंब्याच्या झाडावरती बसावं आणि त्याच्यासारखे सुंदर तान घेऊन ते रान आनंदाने दणाणून टाकावं. म्हणजे बघा, कोकिळ होऊन त्याला इतरांना आनंद द्यायची इच्छा, बघा ही इच्छा फार महत्वाची आहे. आपण स्वतः आनंद घेतो पण आपण स्वार्थी असू नये. आनंद घ्यायला कोणाला मना नाहीये, सगळ्यांनी आनंदात राहायलाच हवंय, पण आपण स्वतः आनंद घेताना इतरांनाही तो कसा देता येईल हे आपण शिकलं पाहिजे, आपण बघितलं पाहिजे. आपण स्वार्थी होता कामा नये. म्हणून कोकिळ स्वतःच्या फायद्यासाठी गात नाही, इतरांना आनंद देण्यासाठी गातो. म्हणून तो सत्कृत्य करतो. असं एखादं सत्कृत्य आपल्या हातूनही घडावं, आपणही कुणाला तरी आनंद द्यावा असं तुमच्या या छोट्या मित्राला वाटतंय. आणि चांगलंच आहे की नाही? कुणाला आनंद देण्यामध्ये आपल्याला आनंद असतो, त्यागात आनंद असतो. आणि असं आनंदाचं काम करणं खरोखर खरोखर परमेश्वरी वरदानाचं काम आहे, लक्षात ठेवा. काय म्हणतो पुढे तो? फुल पाखरू होऊन सुंदर परसात पहा फिरावे, फुल पाखरू होऊन सुंदर परसात पहा फिरावे, पकडू पाहती बालांना त्या खूप खूप दमवावे. वा किती छान ना, फुलपाखरू अंगणात कसं नाचतं, वर खाली वर खाली, इकडून तिकडे इकडून तिकडे. हो, किती सुंदर रंग आहेत त्यांची, किती व्हरायटी आहे. म्हणजे फुलपाखरामध्ये एवढे रंग आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. डिझाईन शिकावं ते फुलपाखरांच्याकडूनच, त्यावरची सुंदर नक्षी, त्याचे ते नाजूक पंख हळूवारपणे ते फुलावर बसतं. आणि हे सगळं आपण मोठ्या आनंदात बघत असतो. पिवळी पिवळी छोटी छोटी फुलपाखरं तर अशी उडतात, क्षणात वर क्षणात खाली, क्षणात वर क्षणात खाली. आणि आपण पकडायला गेलं तर ते सापडत नाही आणि आपली मग दमणूक होते. फुलपाखरू हवंस वाटतं, त्याला बघावंस वाटतं, त्याला हात लावा असं वाटतं, स्वाभाविक आहे. पण फुलपाखराचं ते बागडणं बघण्याचा जो आनंद आहे ना, तो जास्त चांगला आहे. म्हणून तो म्हणते मला फुलपाखरू असं वाटतं आणि जी मुलं त्या फुलपाखराच्या मागे लागतात त्यांना दमवावं असं वाटतं. मी हाती सापडणारच नाही, मुळे मी फक्त त्यांना दमवेन, त्यांना नाचवेन आणि आनंद घेईल. वा किती छान छान, तुमचा मित्र फार हुशार आहे. किती छान छान कल्पना करतो, कधी ढग बनतो, कधी वारा बनतो, कधी कोकिळ बनतो, कधी फुलपाखरू बनतो. बापरे, आता बघा पुढे काय म्हणतोय तो, ऐकता का तुम्ही? किती छान छान आहे, बघा त्याच्या कल्पना खूपच सुंदर आहेत. आणि अशा कल्पना आपण उचलून धरल्या पाहिजे. पंटी होऊन झोपडीत त्या, ऐका बरं, पंटी होऊन झोपडीत त्या इवला प्रकाश द्यावा. वा वा वा वा वा, हो, झोपडीत दिवाही नसतो, गरिबांकडे तेलही नसतं, पंटीत टाकायलाही तेल नसतं, अत्यंत गरिबी असते, नाईलाज असतो. म्हणून मग असे जे गरजू आहेत, दीनदलित आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांची परिस्थिती नाही, त्यांना मदत करावी अशीही भावना आहे. महालात जायचं म्हणत नाहीये तो, महालात नखनखाट असतो, पैसा असतो, पण झोपडीत खडखडाट असतो, अन्नही नसतं आणि प्रकाशही नसतो. तर असे जे गरजू आहेत त्यांना मदत करण्यात खूप मोठं आपलं योगदान असतं. अशांनाच मदत केली पाहिजे की ज्यांना गरज आहे. म्हणून तो सांगतोय, पंटी होऊन झोपडीत त्या इवला प्रकाश द्यावा, गरिबांच्या त्या चेहऱ्यावरचा आनंदही बघावा. वा, झोपडीत पंटी होऊन मी गेलो असताना जो प्रकाश पसरेल, झोपडी लख उसळेल आणि मग त्या झोपडीचे गरीब माणसं चेहऱ्यावरती त्यांचा मी हसू असेल आणि ते मी बघेल. त्या गरिबांच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यात मला जास्त आनंद वाटेल. वा वा, किती उदात्त कल्पना आहे. श्रीमंतांना मदत करायची गरज नाही, गरिबांना मदत करायची गरज आहे आणि तीच केली पाहिजे. पुढची त्याची इच्छा तर फारच फारच फारच महान आहे, फारच महान आहे. काय बघा, काय म्हणतो तो, झाड होऊन अर्पावे मी माझे ते सर्वस्व. वा, विचार करा तुम्ही, खरं का विचार,
अहो झाड, आपल्या प्रत्येकाच्या घरात कुठल्या ना कुठल्या रूपाने झाड आहेच आहेच. बापरे, तुमच्या घर दार खिडक्या हो, तुमच्या घरातले झोपाळे, तुमचे बेड, तुमचं फर्निचर कुठून बनत? लाकडापासून बनत. बेटा बघा, झाडे आपलं सर्वस्व देतात. त्याचं पान, फूल, मूळ, खोड एकही भाग वाया जात नाही. पानांचं खत होतं, फुलं आनंद देतात, फुलांची फळं बनतात, फळं आपण खातो, लाकूड आपण घरासाठी वापरतो. तर हे लाकडाचे हजारो उपयोग आहेत, ते काही मी तुम्हाला सांगत नाही. पण तुमच्या घराघरात लाकूड आहे तर तुम्हाला कल्पना येईल. आणि पक्षी, झाड म्हणजे पक्ष्यांचं मोठं सुंदर घर आहे, लक्षात ठेवा. पक्षी झाडावरच बसतात, झाडावरच झोपतात, झाडावरच झोके घेतात, लक्षात ठेवा. पक्ष्यांचं घर म्हणजे काय? झाड. म्हणून या झाडांची आपण जोपासना केलीच पाहिजे. झाडे शेवटी सुद्धा आपण जेव्हा आपला अंत होतो, सरणावर जातो, तेव्हा सुद्धा झाड आपली सोबत सोडत नाही. आपल्यासाठी ते स्वतःला जाळून घेतात, राख करून घेतात. बघा केवढा त्याग आहे. या सृष्टीतला प्रत्येक घटक, प्रत्येक सूर्य, चंद्र, तारे, वारे, नद्या, डोंगर, झाडे, फुले, फळे, मोठी आदी आहे, ही सगळी मंडळी फक्त देतात आणि देतात, आपल्याकडून काहीही घेत नाही. आपण फक्त घेतो घेतो घेतो, आपण काहीही देत नाही, लक्षात ठेवा. आपण द्यायला शिकलं पाहिजे. या सृष्टीचं एवढं मोठं उदाहरण आमच्या समोर आहे. हो, केवढं उदाहरण आहे. प्रत्येक घटक देतोय, झाड देत आहेत, नद्या देत आहेत, हो, सूर्य, चंद्र, तारे वारे, त्यांचं सर्वस्व आपल्याला लुटत आहेत. ते बदल्यात काहीही मागत नाही. एक दिवस सूर्य आला नाही तर आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकं वाईट वाटेल आपल्याला, इतकं वाईट घडेल. या सूर्यावरती सगळं जग चाललेलं आहे. त्याची ऊर्जा, प्रचंड ऊर्जा वापरतो आपण, पण अजून प्रचंड शिल्लक आहे. ती जर वापरली ना, आपल्याला कन्वर्ट करता आली ना, सोलर एनर्जी आपण करतोय हल्ली, सोलर एनर्जी पूर्णपणे उपयोगात आणली तर कुठलंही पेट्रोल डिझेल आपल्याला वापरावं लागणार नाही. इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा महत्त्व कमी होऊन जाईल, एवढी मोठी सोलर एनर्जी आहे. म्हणून तुम्हाला सांगते की सृष्टीतला प्रत्येक घटक देतो आहे. म्हणून हा तुमचा मित्र या घटकांकडे बघतो आहे. ढग देतात, तारे वारे देतात, हो, फुलपाखरू आनंद देतो, कोकिळ गातो आपल्यासाठी. आणि म्हणून मग या सगळ्यांप्रमाणे मलाही होता यावं. ढग बनून जिथे दुष्काळ आहे तिथे मी जावं आणि त्यांचा दुष्काळ, त्यांची गरिबी दूर करावी, अशी उदात्त भावना त्याची आहे. बघा, अशी भावना मनात ठेवायला आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे, द्यायला शिकलं पाहिजे. कारण परमेश्वर ही सृष्टी आपल्याला फक्त देते, आपल्याकडून काहीही घेत नाही, भरभरून देते. एक दाणा पेरला की लाखो दाणे येतात, लाखो, विचार करा. एका कणसात हजारो दाणे असतात. एका कणसात एकच दाणा असतात तर बापरे, हे धनधान्य इतकं पिकत, खाऊन पिऊन उरत, वाया जात. कारण परमेश्वर आपल्याला नको तितकं देतो, भरपूर देतो. म्हणून आपण सगळ्यांनी या सृष्टीविषयी, परमेश्वराविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे, कृतज्ञ, त्यांचे आभार मानले पाहिजेत. की देवा रे, तू किती देतोस आम्हाला, मग तुझं फक्त नामस्मरण जर केलं आम्ही तर काय बिघडलं. म्हणून या सृष्टीचे, देवाचे उपकार स्मरायला मागे राहायचं नाही, त्यांचं नामस्मरण करायचं, त्याला सांगायचं थँक्यू देवा, तू आमचं ते इतकं करतो. झाडांना म्हणायचं थँक्यू झाड देवा, तुम्ही आम्हाला इतकं देता. आणि अशा प्रकारे त्यांच्याविषयी कृतज्ञता
व्यक्त करायला आपण शिकलं पाहिजे. मग पटलं का सगळं? मा बेटानो, बाय बाय.

पार्थ दासबौध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 36, दशक 3, समास 5। स्वगुण परीक्षा नाम समास। देह परावलंबी झाला, सगळे मित्र मंडळी सोडून गेले, सगळे प्राणी मात्र म्हणायला लागले, हा आता केव्हा मरतो, ज्यांना आपण वाढवलं असे ती मुले सुद्धा विरुद्ध झाली, अशा प्रकारचे प्राण्यावर बिकट वेळ आली। तारुण्य गेले, बळ गेले, संसाराची मस्ती गेली, शरीर आणि संपत्तीची वाताहात झाली, जन्मभर स्वार्थ केला तो सर्व व्यर्थ गेला, अंतकाळी कसा हा विषम काळ आला, सुखासाठी झुरला, त्यासाठीच दुःख सहन केले, कष्ट सहन केले, तरी आता हा यमयातनेचा धोका समोर आला। जन्म हेच दुःखाचे मूळ आहे, दुःखाच्या इंगळ्या इथे डसतात, म्हणून तत्काळ स्वतःचे हित करावे। वृद्धपणा सगळ्यात दारुण, म्हणून भगवंतास शरण जावे। वृद्धपणी पस्तावा होतो, तोच अंतकाळी पुन्हा भोगावा लागतो। मागच्या जन्मामुळे पुन्हा मातेचे उदर प्राप्त होते, अति दुस्तर संसार पुन्हा आपल्याला पाहावा लागतो। हे जन्माचे दुःख नाहीसे होण्यासाठी भगवत भजनाशिवाय दुसरा काही उपाय नाही। जन्माच्या 3 तापांची कथा मी पुढे सांगतो। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण परीक्षा नाम समास पंचम समाप्त। दशक 3, समास 6, त्रिविध ताप वर्णन। आता त्रिविध तापांची लक्षणे निरूपण करीत आहे ती श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावी। तापलेला पदार्थ पाण्याच्या स्पर्शाने शांत होतो, त्याप्रमाणे तिन्ही तापांनी पोळलेला माणूस संतांच्या सहवासामुळे शांत होतो। भुकेल्याला अन्न मिळाल्याने, तहानलेल्याला पाणी मिळाल्याने आणि बंधनात पडलेल्याला मुक्त केल्याने सुख होते। जो महापुरात सापडला आहे त्याला पहिलं तीरावर नेल्यावर तो सुखी होतो। स्वप्नामध्ये एखादे दुःख आल्यास तो जागा झाल्यावर ते दुःख नष्ट होते। एखाद्यास मरण आले असता त्याला जीवदान द्यावे किंवा संकटाचे निवारण करावे, त्यामुळे सुख होते। रोग्याला औषध दिले की त्याला आरोग्य प्राप्त होते, त्यामुळे तो आनंदित होतो। त्याप्रमाणे संसारामुळे दुःखी झालेला, त्रिविध तापांनी पोळलेला, परमार्थाचा अधिकारी झाल्यास त्याला सुख मिळते। आता ते त्रिविध ताप कोणते ते सांगतो। पहिला ताप आध्यात्मिक, दुसरा अधिभौतिक आणि तिसरा अधिदैविक होय। आधी आध्यात्मिक ताप कसा आहे त्याची ओळख करून घेऊया, त्याची लक्षणं आपण जाणून घेऊया। नंतर अधिदैविक ताप कसा असतो त्याचीही लक्षणे विस्तारपूर्वक सांगतो। वक्त्याने कथेचा विस्तार सुरू केला, आता आध्यात्मिक तापाची लक्षणे सावधपणे ऐका। देह इंद्रिय आणि प्राण याच्या योगे आपण विविध सुखदुःख भोगतो, त्याचे नाव आध्यात्मिक होय। देहामधून आले इंद्रिय आणि प्राण यांना दुःख झाले ते आध्यात्मिक होय। आता देहामधून प्राण्याला कोणते दुःख होते तेही विशद करून सांगतो। खरूज, खवडे, पुळ्या, नारू, नखरडे, मांजरे, देवी, गोवर हे देहायातील विकार आध्यात्मिक म्हणून ओळखले जातात। काख मांजरी, केसतोड, सडके व्रण, काळे फोड, व्याधी, मूळ व्याध, असह्य दुखणे याला आध्यात्मिक ताप म्हणतात। बोटांचे दुखणे, गालफुगे, कंड, हिरडी सुजणे, दातात भरणारी कसपटे याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। शरीरावर फोड उठतात, अंग सुजते, वात माजतो याला आध्यात्मिक म्हणतात। नाईटे, हाड्याव्रण, गजकरण, जलोदर, पोट फुगणे, कान फुटणे याला आध्यात्मिक असे नाव आहे। कुष्ठ आणि ओले कुष्ठ, पंडुरोग म्हणजे रक्तक्षय, क्षयरोग याला आध्यात्मिक असे नाव आहे। पोटशूळ, अर्धशिशी, कपाळ दुखणे याला आध्यात्मिक दुःख असे नाव आहे। कंबर दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे, तोंड दुखणे, अस्थि, सांधे दुखणे याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। अशा अनेक आध्यात्मिक ताप असून काही आपण पाहिले, काही आध्यात्मिक ताप पुढील भागात पाहूया।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कोणत्याही प्रसंगात नामाला सोडू नका. आकाशाला भिऊन पळालं तरी कुठंही आकाश हे असणारच आहे. त्याप्रमाणे कुठेही गेलं तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्याबरोबर येणारच आहेत. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानानं भोगायला शिकावं. प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत प्रयत्न हा अवश्य करावा. यश किंवा अपयश देणारा परमात्माच असं समजून प्रयत्न करावा. सर्व कर्तृत्व त्याच्याकडेच द्यावं. तुझी सेवा किती दिवस करू असं परमेश्वराला विचारणं म्हणजे सेवेत कमीपणा आलाच. तसं त्याच्या नामाबद्दलही मुदत कशी घालता येईल. विषय किती दिवस भोगू असं नाही आपण म्हणत, मग नामाबद्दलच का असं विचारावं. तर आज भगवंत एका टोकाला आणि आपण दुसऱ्या टोकाला होतो. त्याच्या नामानं त्याला जवळजवळ आणावा. आपल्याला जितका आपल्या देहाचा विसर पडेल तितका भगवंत आपल्या जवळ येईल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे. प्रपंचामध्ये कसलेही प्रसंग येऊ द्या, तुम्ही नामाला सोडू नका. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयाच्या मागं धावलंच समजा. म्हणून आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं. उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं, चेष्टा विनोद करणं वगैरे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा. यालाच म्हणतात अनुसंधान. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय. त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून आपली वृत्ती सदैव नामामध्ये गुंतवून ठेवावी. नामाचं अनुसंधान टिकेल अशीच उपाधी बाळगावी. नाम नुसतं घेतल्यानं काम होईल, पण ते समजून घेतल्यानं काम लवकर होईल. नाम मुखी आलं की सत्कर्म आपोआप होऊ लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असं समजून वागावं, म्हणजे दुष्कर्म हातून घडणार नाही. आपण उगाच सबबी सांगत असतो, काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाच गप्पा नाहीतर निंदा, स्तुती किंवा इतर खेळ खेळण्यामध्ये वेळ घालवतो. तसं करू नये. आपलं मन मोठं उन्हाळ आहे, त्याला एके ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावलं पाहिजे. नामामध्ये भगवंताची शक्ती असल्यामुळं नाम घेणाऱ्याची देहबुद्धी क्रमाक्रमानं कमी होते आणि नाम स्थिरावतं. नित्य नामस्मरण केल्यापासून अंती ते येणार नाही. जागेपणे अभ्यास केला तर झोपेच्या वेळी स्मरण येईल, आणि झोपेच्या वेळी स्मरण झालं तर रात्री स्वप्नात तेच होईल. आणि असा सदोदित ध्यास ठेवला तर मरणाच्या वेळीही तेच स्मरण राहील. नाम घेता घेता नामाशी इतकं तादात्म्य व्हावं की मी नाम घेतोय हे सुद्धा विसरून जावं.
2: जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन.
0: भाग क्रमांक 5, तुमचे मित्र तुमचे भविष्य, या लेखाचा पुढील भाग. गोष्ट साधी आहे, अगदी बाळबोध आहे, तरीही हॅ म्हणून भिरकावून देऊन चालणार नाही. पक्षावर एवढा परिणाम होतो, मग आपण तर माणसं आहोत. लहान लहान मुलं हल्ली अपशब्द वापरतात, त्यांचा अर्थही त्यांना माहिती नसतो, पण उच्चारत असतात. अशा वेळी त्या वयातले संस्कार कायम घट्ट होतात. शिवी देणारे मित्र चार हात दूरच ठेवावेत, नंतर नंतर शिवी देण्याचा संकोचही वाटत नाही, इतकी जीभ मलिन होऊन जाते. प्रेमाने आपणच त्याला सांगून आदर्श घालून द्यायला हवा. आपला मित्र कोण यावर आपली ही ओळख अवलंबून असते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. हल्ली सर्रास व्यसनांची संगत तुमच्या या वयात लागण्याची शक्यता असणारे वातावरण आजूबाजूला आहे. व्यसनाची यादी मी देणार नाही, परंतु नको त्या गोष्टीच्या भोवऱ्यात गोडगोड बोलून तुम्हाला गुंतवणारे टपलेलेच असतात. जन्माला येताना आपण पूर्ण निर्व्यसनी असतो, पण व्यसनी होण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न माणसं करतातच का? सोन्यासारख्या गोंडस वयात नाजूक ओठावर सिगरेट ठेवलेली मुलं पाहिली की असं वाटतं यांच्यासकट हे व्यसन वाढत राहणार. ज्या वयात भरपूर व्यायाम अभ्यास करायचा, त्याच वयात व्यसनांची सवय लावणारी संगत आपल्याला लागण्याची खूप शक्यता असते. एकच झुरका घेरे काही होत नाही, एक सिगरेट ओढली तर काय मोठंसं होणार आहे, असं सांगून ही मूर्ख मुलं तुम्हालाही संपू पाहतात. लक्षात ठेवा, देवाने दिलेले हे सुंदर शरीर सुंदर कारणासाठीच जपायचं आहे. ते नष्ट केलं तर जीवनाला काय अर्थ उरला? असा वेडा प्रयत्न कुणी मित्र करतो आहे असं दिसलं तर सावध व्हा. असा नको तो जीवलग मित्र सर्वात जवळचा भयानक शत्रू ठरू शकतो. काही मुलांच्या पालकांना सवय असते ती मुलांच्या जवळ नको तितके पैसे देण्याची. नको त्या वयात नको तितके पैसे खिशात आलेली मित्रमंडळी आपल्यावर उगीच पैसा खर्च करतात. घरातील जेवणाचा डबा दप्तरच राहतो. हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थ वाईट परिणाम करण्यासाठी आपल्या जिभेवर हजर होतात. अशा मोहापासून नम्रपणे दूरच राहायला हवे. आपल्या मित्रप्रेमाचे मूर्ख कल्पनांमुळे चांगल्या खूप चांगल्या संधी सोडणारी मुले मी पाहिलेली आहेत. शाळेने चांगले प्रेक्षणीय ठिकाण सहल आयोजित केली की केवळ माझा मित्र येत नाही म्हणून मी जाणार नाही असं ठरवून पुष्कळ मुलं जात नाहीत. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मित्र भेटू शकतो, पण सहलीनिमित्ताने बघून झालं असतं अशा सुंदर स्थलदर्शनाला आपण मात्र मुकतो. काही मित्रही आपली उगीच परीक्षा घेतात, हा माझ्या किती मुठीमध्ये आहे ते बघूया, हे बघण्यासाठी मी येत नाही म्हणतात. मग आपणही गेलो नाही तर खुलतात. अशा मित्राला प्रेमाने सांगव, मी ही संधी सोडणार नाही, तू सुद्धा सोडू नकोस. वाईट संगतीचे सगळे वाईटच परिणाम होतात, योगा योगानेही उत्तम परिणाम होत नाहीत. तसंच सुसंगतीतून उत्तम मित्रांच्या संगतीने उत्तम परिणामही तेवढ्याच तीव्रतेने होतात. हुशार जिद्दी परिश्रम करणारा मित्र आपल्याला प्रेरणा देतो. उत्तम प्रकृतीचा पिळदार मित्र आपल्यालाही व्यायामशाळेचा मार्ग दाखवितो. छान स्पर्धेने दोघांचीही शरीर बांधेसूद होतात. खूप वाचन असणाऱ्या बहुश्रुत मित्राच्या सहवासात आपलेही सामान्य ज्ञान वाढते. चर्चेतून मुद्दे स्पष्ट मांडण्याची सवय लागते. उत्तम वादविवादातून वाचलेले पुन्हा आठवून स्वतःच्या चिंतनाने आपण सादर करू शकतो. बघितलेले चांगले नाटक, चांगला चित्रपट, वाचलेले उत्तम पुस्तक यावर मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा होते. एकमेकाला चांगले सुचविले जाते. सगळेच विकसित होतात. मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याला खूप मित्रमैत्रिणी असल्या तरी आपले स्वतःचे घडणे स्वतःच्या परिश्रमावरच अवलंबून असते. त्या दृष्टीने आपण एकटेच असतो. तो ध्यास तडजोड न करता सुरू ठेवून
1: आपले मित्रमैत्रिणी जपायला हवेत. हे वयच नवे मित्रमैत्रिणी जोडण्याचं, रुसण्याचं, भांडण्याचं, पुन्हा एकत्र हसण्याचं. आपल्या बेंचवरची शेजारची जागाही आपण आपल्या मित्रासाठी पकडून ठेवतो, हो ना? काही वर्ष आपली बरोबरीने जातात, पण पुढे व्यवसाय भिन्न होतात, जगण्याचे मार्ग बदलतात, मग असे जागा पकडून ठेवणे शक्य होत नाही. जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेमध्ये सध्या आपण ऐकत आहोत घडणाऱ्या मुलांसाठी या प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित पुस्तकाचे अभिवाचन.
0: तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दररोज उगवतीचा सूर्य प्रसन्न अशा आजचं म्हणजेच वर्तमान काळाचं एक सुंदर गिफ्ट आपल्याला देतो. भविष्याविषयी मात्र मौन पाळतो आणि अस्ताला जाताना आपल्या वर्तमान काळाला सोबत घेऊन भूतकाळात ढकलतो आणि स्वतःही पुरतो. खरं ना? पण उद्या पुन्हा आजच्या वर्तमानाची भेट घेऊन हजर असतो. सूर्याचं झालं पण माणसांचं काय हो? माणूस मात्र वर्तमान विसरतो आणि भूत आणि भविष्य काळात जगतो, रमतो. खरं ना? हो. पण लक्षात कोण घेतं? कुंफू पांडा या ॲनिमेशन फिल्ममधलं पांडाचं एक मार्मिक वाक्य माझ्या आजही लक्षात आहे. वर्तमानातलं सुख भोगण्याचं सुचवताना कुंफू पांडा अचूकपणे आणि नेमक्या शब्दात आपल्याला सांगतो, यस्टरडे इज हिस्ट्री, फ्युचर इज मिस्ट्री, अँड प्रेझेंट इज द बेस्ट प्रेझेंट गिव्हन बाय द गॉड. पण मित्रमैत्रिणींनो, लक्षात कोण घेतं? आणि म्हणूनच आपण ह्या अमूल्य अशा ईश्वराने दिलेल्या प्रेझेंटकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. देहानं वर्तमानात असलो तरी मनाने मात्र आपण भूत आणि भविष्य काळाच्या कचाट्यात असे काही सापडतो आणि त्या गुंत्यात गुंतून पडतो. आपण आनंद ही गोष्ट आज उपभोगायची सोडून भूतकाळातल्या आठवणी काढत किंवा भविष्यकाळात काय होईल या चिंतेत बुडतो आणि आजच्या आनंदी वर्तमानाला मात्र गालबोट लावतो. बघा, पटतंय का? हो. पण लक्षात कोण घेतो? खरं ना? बघा, म्हणजे या चकव्यात न सापडणारी व्यक्ती एखादीच असते, माझ्या आजीसारखी. भूत आणि भविष्याच्या विचारांना ती वर्तमानाच्या परिघात कधी शिरूच द्यायची नाही. म्हणजे आलेल्या क्षणाचं मनपूर्वक स्वागत करायचं आणि प्रत्येक गोष्टीतला आनंद त्या क्षणी घ्यायचा आणि द्यायचाही. ती गोष्ट संपली ना की त्या क्षणी तिथंच त्या गोष्टीला निरोप द्यायचा. मग ती गोष्ट सुखाची असो की दुःखाची, ना घडणाऱ्या गोष्टींच्या कल्पनांचे मजले बांधत, स्वप्न रंगवत ती कधी आजला गमवत असे. गेलेल्या गोष्टींची वाच्यता नाही, तशीच उद्या काय होणार ह्याचाही कधीच अवाक्षरानेही उल्लेख नाही किंवा त्याविषयी कल्पना, मनाचे खेळ खेळणं नाही. अशी माझी आजी, तिचं एकच वाक्य म्हणजे जीवन मंत्र होता तिचा. एक घडलं ते घडून गेलं, संपलं, आणि जे घडणार ते घडल्यावरच कळणार. मग आज आहे ह्यातच आनंदानं जगायचं आणि असंच आनंदानं प्रत्येक क्षणी ती वर्तमान जगली. हे आठवताना खरोखरच आश्चर्य वाटतं आणि आपलीच चूक कुठेतरी मनाला खाते की अरे, आपण खरोखरच वर्तमान गमवून भूत आणि भविष्यात रमताना नेमकं काय मिळवतो? भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींची खंत आणि भविष्यकाळात अनिश्चित अशा स्वप्नात रमताना आपला शेतचिल्ली होतो. आणि या सगळ्या झमेल्यात वर्तमान आपल्या हातातनं निसटूनच जातो.
त्या दिवशी असंच काहीसं झालं. सकाळी सकाळी बेल वाजली, दारात सुलभा. अगं कधी एकदा सकाळ होती आणि तुला सांगते असं झालं म्हणून आत्ता उजाडता उजाडता आले बघ. अमेयला अमेरिकन कंपनीत जॉब मिळाला आणि 15 दिवसात त्याला जॉईन व्हायचंय. अगं काय सांगतेस सुलभे, अभिनंदन. थांब जरा असं म्हणा, मी आज जाऊन तिचं तोंड गोड करायला बर्फी आणून ती तिच्या तोंडात कोंबली. पण आता मघाचा तिचा तो उत्साह आणि आनंद याला मात्र तिच्या चेहऱ्यावर ओहोटी लागल्यासारखी वाटे. काय ग एवढी आनंदाची बातमी आणि असा काय करतेस चेहरा? हे बघ अगं, खरं तर जर अमेय 2 वर्षापूर्वीच अमेरिकेला गेला असता तर, म्हणजे त्याच्याबरोबरचे सगळे मित्र त्यावेळेला गेले आणि हुशार मेहनती असलेला अमेय मात्र 2 वर्ष याची वाट बघत होता, मनाने खचला होता. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांनी जर काही भलतंसलतं केलं असतं तर. अगं काय ग सुलभा, अगं इतकी छान बातमी सांगायला आलीस आणि हे काय, जाऊ दे सोड ना, असं काहीही घडलेलं नाही. जे घडायचं होतं ते घडून गेलं आहे ना. मग मात्र मी तिला माझ्या आजीचा मंत्र ऐकवला, हे बघ जे घडायचं आहे ते घडून गेलं, तिथंच संपलं. हो ग ती पण म्हणाली, पण आजच्या वर्तमानात न थांबता भूतकाळ सोडून आता जर तरच्या भविष्यकाळाच्या टपरीवर तिची गाडी धावायला लागली. ते सगळं आहेच खरं ग, पण काळजी वाटते. उद्या आम्ही तिकडे गेला आणि काय, नाही ग देश घर आपली माणसं सोडून एकदा मुलं तिकडं गेली की मुळी परत येतच नाहीत. उद्या आम्हीही तिकडंच तर विचाराने सुलभाला आता मात्र हुंकाच फुटला. मग मात्र आजीच्या मंत्राचा दुसरा भाग तिला ऐकवला, हे बघ सुलभे जे घडायचं ते घडून गेलं आहे ना, आणि मला सांग जे घडायचं असतं ना ते घडल्यावरच कळतं. म्हणून उगाच आपण आपल्या आजला गालबोट का लावायचं? मला सांग, आज अमेयचा आनंदाचा दिवस, इतकी छान बातमी तुम्ही सगळ्यांनी छान सेलिब्रेट करा, त्याला छान ट्रीट दे, गिफ्ट दे, जा आणि हे जरतारी कुंपण आता सोडून छान वर्तमान काळ, आजचा क्षण, आजचा आनंद अमेयबरोबर साजरा करा. माझ्या होत हो मिळवून सुलभा निघाली, पण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत माझ्या मनात मात्र खोळत राहिलं. खरंच सुलभा म्हणाली ते अगदीच खोटं नाही. आणि मग काय, त्या विचारात भरकटणारं माझं मन माझी सुलभात झाली म्हणा ना, आणि माझीच का, अनेक घटना प्रसंगी मला सांगा आपल्या सगळ्यांचेच बाबतीत असं घडतं खरं ना? हो, पण लक्षात कोण घेतं? मग भूतकाळ जगताना काय आणि भविष्यकाळात बऱ्या वाईट कल्पनांचे इमले उभारताना आपला शेकचिल्ली होतो. हो, पण अशा सगळ्या प्रसंगी अनेकदा एक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडतं, ते म्हणजे असं काही घडेल असं वाटलं नाही आणि हेच खरं वाचतो. मग ती घटना सुखद असो की दुःखद, ती घडल्यावरच कळते खरं ना? पण या जर तरच्या भूतकाळ किंवा भविष्यकाळाच्या कुंपणामध्ये अडकलो की हातून वर्तमान मात्र निसटून जातो आणि मग आठवांची ती रीती ओंजळ आपण भरून काढतो ती भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या जरतारी काटेरी कुंपण उभारून. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो लक्षात घ्या, जे घडायचं ते घडतं, घडल्यावरच कळतं. म्हणूनच आजीचा मंत्र
घडे घडलं ते संपलं आणि घडे ते घडल्यावर कळेल, हा सतत मनात जपून आणि जपून वर्तमान आनंदाने जगा. आलेला प्रत्येक क्षण वर्तमान आनंदानं साजरा करा आणि आपोआप आपणच आपल्यासाठी आनंदी जीवनाची वाट मोकळी करा. बघा मित्रमैत्रिणींनो, पटतंय का? पटेलही हो, पण लक्षात कोण घेतो? पुन्हा भेटूया अशा शेअरिंगसाठी.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आज आपण जाणार आहोत कॅनडा देशातील टोरोंटो या शहरात. मंडळी, कॅनडा या देशात येण्याची ही माझी दुसरी वेळ आहे. जागतिकीकरणामुळे कॅनडा या देशाबद्दल तुम्हाला बरीच माहिती असेलही, पण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या देशातील काही वैशिष्ट्यपूर्ण अशा ठिकाणी. एरवी तुम्ही गुगल महाशयांची मदत घेऊन ढोबळ मानाने इथली माहिती मिळवू शकता, पण प्रत्यक्ष जाऊन तिथली आगळी वेगळी माहिती घ्यायला तर आपण या कार्यक्रमात भेटत असतो. चला तर जाऊया टोरोंटो इथे. मंडळी, मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं त्या माहितीप्रमाणे, जर तुम्हाला आठवत असेल तर, टोरोंटो हे ओंटारियो प्रांताचे राजधानी शहर आहे. हे शहर लेक ऑन्टारियोच्या किनाऱ्यावर वसलेलं असून इथे आधुनिक इमारती, सांस्कृतिक वैविध्य आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. बरं, पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक आठवण करून देते की या देशात, भारत देशात आपण म्हणतो तशी राज्य म्हणजे स्टेट्स अस्तित्वात नसून, किंवा स्टेट्स अस्तित्वात असतात पण त्यांना प्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे ऑन्टारियो हा एक प्रांत आहे. कॅनडा येथील शहरं, रस्ते, दुकानं, घरं, झाडं, फुलं, फळं ही आपल्याला अमेरिकेची आठवण करून देतात. म्हणजे असं पहा ना की आपण डोळे बंद करून एखाद्या गाडीत बसलो आणि थोडा वेळ प्रवास करून डोळे उघडले आणि बाहेर बघितलं तर अमेरिकेत आहोत की कॅनडात हे कळणं अवघड असते असं मला वाटतं. आता इथे प्रवास चालू करण्यापूर्वी मी नेहमीसारख्या काही टिप्स देते. सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा जुलै ते सप्टेंबर या महिन्यात इथे समर म्हणजे उन्हाळा असतो. या 3 महिन्यात थंडी नसते. उरलेले 9 महिने कडाक्याची थंडी असते. अगदी पांढरे शुभ्र हिम पडताना दिसते. तर बर्फाच्या डोंगरात खेळायचे असेल तर हौशी मंडळींनी या महिन्यात जरूर यावे, पण त्यासाठी प्रचंड प्रॅक्टिस करावी लागते. मला तर हे सगळे काही झेपणारे नसल्यामुळे मी यावर्षी सुद्धा जुलै महिन्यात

काळजी नव्हती. अहो, तसेही इथे खाण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला वाटतं विदेशात म्हणजे भाज्या फळं आपल्यासारखी मिळत असतील की नाही, पण आता तोही प्रश्न सुटलेला आहे. इथे आल्यावर तुमच्या लक्षात येईल की ताज्या भाज्या फळे अगदी हवी तेवढी मिळतात. अगदी मेथी पालकपासून ते विदेशी भाज्यांचे भांडारच खुले असते. आम्ही मात्र मासे मटण खाणारे, ते तर इथे अगदी मुबलक प्रमाणात आणि ताजे मिळते. हां, फ्रोझन वगैरे संकल्पना तशा सगळीकडेच लागू होतात, पण आपले काही अडवत नाही किंवा अडवून घ्यायचे नाही. कारण मी नेहमीच म्हणते, देश तसा भेष. चायनीज, इटालियन, मिडल इस्टर्न फूड मिळते ते आणि पचते ते तसे खायचे. आणखी महत्त्वाचे म्हणजे इथे चालायला भरपूर जागा आहे. अहो, जिकडे पाहावं तिकडे मोठी मोठी हिरवीगार दिसणारी पार्क्स म्हणजे सार्वजनिक उद्यानं आहेत, ट्रेल्स आहेत. शिवाय प्राण्यांना बघण्याची ज्यांना आवड असेल त्यांच्यासाठी प्राणी संग्रहालय आहेत. तेव्हा खाण्यापिण्याने काही वजन वाढेल याची काळजी नाही. खा प्या आणि भरपूर चाला किंवा फिरा. आता फिरण्यासाठी किंवा प्रवासासाठी बस ट्रेनची सुविधा चांगली उपलब्ध आहे. शिवाय कॅनेडियन डॉलर जवळ बाळगणे मात्र महत्त्वाचे. हल्ली प्लास्टिक मनीचा सुद्धा जमाना आहे, तेव्हा तुम्हाला जमेल त्याप्रमाणे कॅश किंवा पैसे घ्यावेत किंवा कार्ड्स बरोबर ठेवावेत. इथे आल्यावर मात्र पर्यटनाचा हेतू लक्षात ठेवून मस्त आणि चुस्त राहावे आणि आपले राहणे भरपूर एन्जॉय करावे. आता या विचारावरच आपण इथे थांबूया. आजच्या भागात मी मोहना कारखानेस आपला निरोप घेते. यापुढील भागात टोरोंटोबद्दल खूप काही जाणून घेऊया, याच वारी याच वेळी. नमस्कार.

ओ सुमती, आज आली रविवारी यावं लागतं ना तुमच्याकडे सुमती आजीला. हो, पण आजी आज तुमच्यासाठी खूप प्रश्न घेऊन आली. प्रश्न जे तुम्हाला पडलेले असतात, आजीला नाही. तुम्हाला काय काय प्रश्न पडतात ऐकायचे तुम्हाला? हो, ऐकायचे. हे सुंदर नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय प्रश्न पडतात ते मी सांगितलेले आहेत. हो, ऐका बरं. प्रश्न

नक्की कुठे असतील ते दाखव ना ग नकाशात, नक्की कुठे असतील ते दाखव ना ग नकाशात, सूर्य चंद्र तारे वारे सारे कसे मावतात ग, सूर्य चंद्र तारे वारे सारे कसे मावतात ग, सूर्य दिवसा रात्री

रातोवर, एवढ्या मोठ्या आकाशात आहे का ग त्यांचे घर, एवढ्या मोठ्या आकाशात आहे का ग त्यांचे घर, परी सुद्धा थांबत नाही येते फक्त स्वप्नात ग, परी सुद्धा थांबत नाही येते फक्त स्वप्नात ग, तिच्यासाठी बांधूया का शेजारी आपल्या एक घर, तिच्यासाठी बांधूया का शेजारी आपल्या एक घर। वा किती छान आयडिया आहे, परीसाठी आपल्या शेजारी हे घर बांधायचं, म्हणजे रोज आपल्याला परी भेटू शकेल। काय काय प्रश्न पडले तो बाबांना तुम्हाला, हो मलाही पडतात ते, आकाश खूप मोठा आहे, हो त्याला लिमिट नाही, मर्यादा नाही, ते अनंत आहे अनंत, आणि ते दररोज वाढतं लाखो किलोमीटर वेगाने, बापरे आपण कल्पना करू शकत नाही, हो बियॉन्ड इमॅजिनेशन म्हणतात त्याला। कसं आहे आकाश, बियॉन्ड इमॅजिनेशन, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतकं ते मोठं आहे। अजून कदाचित आपल्यासारख्या दोन चार पृथ्वी तिथे असतील सांगता येत नाही, सूर्यासारखे मोठे तारेही तिथे असतील आपल्याला माहीत नाही, कारण ते आपल्यापासून लाखो किलोमीटर दूर आहे। तुम्हाला जे प्रश्न पडले ना बेटांनो, हे लहानपणी मलाही पडायचे, हो तुझं जसे मोठे व्हाल ना तू विज्ञान शिकाल ना, हो विज्ञान शिकायचं, तुम्हाला विज्ञान युग आहे हो की नाही, मग जेव्हा जेव्हा जसं जसं तुम्ही विज्ञान शिकाल तसं तसं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळतील। हो तुम्ही अजून लहान आहात ना म्हणून तुम्हाला हे प्रश्न पडले, आणि याची उत्तरं आई पप्पा तुम्हाला तेच सांगतील, बाबा रे तू मोठा झाला का मग तुला कळेल, बाबा रे तुला तू मोठा झाला का मग तुला कळेल, हो की नाही, हो पटापटा शिकायचं, बराबर मोठं व्हायचं, अभ्यास करायचा, आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवायची। हो छान पाऊस पडतोय, काही ठिकाणी पावसाने कहर केलाय, हो दरवर्षी जुलै महिन्यामध्ये पावसाचा कहर असतो, हो नदी नाले तुडुंब असतात, जीवितहानी होते, घरं वाहून जातात, हो गावामध्ये पाणी शिरतं, पुण्यात पाणी शिरलं, सोलापुरात पाणी शिरलंय, हो की नाही, जणू काही ढगफुटी व्हावी असा पाऊस काही ठिकाणी पडला आणि जनजीवन विस्कळीत झालं, हो की नाही, पण हा पाऊस तर आपल्याला न येऊन चालेल का, न येऊन चालेल नाही, पाऊस तर हवाच, कसा का असेना, नुकसान करणारा असो, वादळी असो, गारांचा असो, पावसाशिवाय आपल्याला पर्याय नाही। हो नद्या तुडुंब वाहिल्या तर धरणं भरतात, धरणं भरली तर शेताला पाणी मिळतं, शेताला पाणी मिळालं तरच उत्पन्न येतं, उत्पन्न आलं तरच आपल्याला खायला मिळतं। बघा जमीन आणि पाणी या आपल्या जगण्याला आवश्यक अत्यावश्यक गोष्टी आहेत, पाण्याशिवाय जमिनीशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही, म्हणून हा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा शेतकरी बी बियाणं पेरतात, हो मृग नक्षत्रात, आणि मग बी बियाणं पेरलं की भरघोस उत्पन्न येतं, सगळं उत्पन्न पावसावरच अवलंबून असतं। चार महिन्याच्या पावसाळ्यामध्ये मधमध्ये ऊन पडतं, पिकांची वाढ होते, आणि मग हे बी बियाणं तरारतं आणि भरघोस धनधान्य पिकून आपल्या सगळ्यांना खायला मिळतं, म्हणून आपण सुद्धा बिया पेरल्या पाहिजेत। हो आंब्याच्या बिया, फळांच्या बिया, वडपिंपळाची छोटी झाडं, उंबराची झाडं जी पक्ष्यांना आवश्यक आहेत, कडुलिंबाची झाडं, ही सगळी आपण पर्यावरणाचं रक्षण करणारी झाडं लावली पाहिजेत। हो ज्यांच्यातून फळंही मिळतात, पक्ष्यांना खाऊ मिळतो आणि त्यांना सहारा आसरा, वडपिंपळाच्या झाडावरती पक्षी खूप मोठ्या प्रमाणात वस्ती करतात, कारण ही झाडं दाट आणि मोठी असतात, घनदाट असतात, या झाडांमध्ये पक्ष्यांना सुरक्षित वाटतं, म्हणून मग आपण पशुपक्ष्यांचं आश्रयस्थान असलेली अशी मोठी झाडं जी वर्षानुवर्षे टिकतात। हो वडाचं झाड बघा, पारंब्या टेकवत टेकवत एखादा म्हातारा जावा काठी टेकत टेकत, तसा हा वड त्याच्या पारंब्या टेकत टेकत त्याचा विस्तार प्रचंड वाढवतो, मोठी सावली आणि
पक्ष्यांचा मोठं आश्रयस्थान ते बनतं. पांतस्थानही सावली मिळते थंडगार अशी. म्हणून तुम्हीही निश्चय करा, कुंडीत लावा, तुमच्या घरात घराबाहेर जागा असेल तिथे लावा, कुठेही लावा, पण झाडं लावा. म्हणून मी लिहिलंय, बिया पेरा बिया, बिया पेरा बिया, खूप खूप बिया, बिया पेरा बिया, खूप खूप बिया, बिया पेरा बिया, खूप खूप बिया, झाडे वाढतील भराभर आणि मिळतील पपया. वा, पपयाचं बी लावलंय की मस्त मोठ्या मोठ्या पपया मिळतात. झाडे वाढतील भराभर आणि मिळतील पपया, बिया पेरा बिया, घाला खूप खत, बिया पेरा बिया, घाला खूप खत, झाडे वाढतील भराभर, वाढेल जमिनीचा पोत. हो, जमिनीचा पोत वाढेल, म्हणजे जमीन कसदार होईल. खत घातलं की पिकांना जोमदार वाढीला ते उपयुक्त असतात. म्हणून मग नुसत्या बिया पेरून उपयोग नाही, त्यांना खत पाणीही घातलं पाहिजे. बिया पेरा बिया, घाला खूप खूप पाणी, बिया पेरा बिया, घाला खूप खूप पाणी, रान होईल हिरवेगार, संपेल आणि बाणी. बरोबर, रान होईल हिरवेगार, संपेल आणि बाणी, बिया पेरा बिया, येईल भराभर पीक, बिया पेरा बिया, येईल भराभर पीक, धन धान्याची बेग मी मागाया नको भीक. हो, एक काळ असा होता की आपल्याला परदेशातनं धान्य आयात करावं लागायचं. आता आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंभू झालो, कारण आपण आता आधुनिक पद्धतीने शेतांमध्ये भरपूर पीक घ्यायला शिकलो. म्हणून मी म्हटलंय की धनधान्याची बेगमी साठवण झाली की दुसऱ्याकडे हात पसरावे लागत नाही. बिया पेरा बिया, वाढू द्या जंगल, बिया पेरा बिया, वाढू द्या जंगल, पशु पक्षी वाढतील मंगल मंगल. मग असं सांगितलं मला, वड, पिंपळ, उंबर, लिंब अशी मोठी झाडं लावायची, पक्ष्यांना आश्रय मिळेल आणि मंगल मंगल, त्यानंदी आनंद त्यांना वाटेल, त्यानंदी होतील. बिया पेरा बिया, झाडे आकाशी जातील, बिया पेरा बिया, झाडे आकाशी जातील, पशु पक्षी वनचरे आनंदे गातील, पशु पक्षी वनचरे आनंदे गातील. बरोबर सांगितलं की तुम्हाला, बिया पेरल्या की झाडं आकाशाकडे झेपावतात, पशु पक्षी रानातले जे प्राणी आहेत त्यांना आश्रय मिळतो, त्यांना सावली मिळते आणि मग ते सुद्धा आनंदाने गाऊ लागतात. बिया पेरा बिया आहे सुखाचा हा मंत्र, बिया पेरा बिया आहे सुखाचा हा मंत्र, सुखी होईल जग सारे भारत गणतंत्र, सुखी होईल जग सारे भारत गणतंत्र. काय मग, बिया पेरा, लागवड करा, हा काय सुखाचा मंत्र आहे. हो, बिया पेरल्या तर झाडं वाढतील, झाडं वाढले तर फळं मिळतील, बियाणं पेरलं तर धनधान्य येईल आणि आपण सगळ्या बाबतीत सुखी समृद्ध समृद्ध होऊ आणि मग आपलं सगळं जग सुखी होईल, भारतही सुखी होईल आणि जगही सुखी होईल. म्हणजे बघा, बिया पेरणं किती महत्त्वाचं आहे. हो, अहो पेरलंच नाही तर उगवेल कसं, काय उगवेल का, शक्यच नाही. म्हणून आधी आपण पेरलं पाहिजे, नंतर पाणी घातलं पाहिजे, खत घातलं पाहिजे, झाडे वाढली पाहिजेत, पर्यावरण शुद्ध झालं पाहिजे, ऑक्सिजनचा पुरवठा वाढला पाहिजे. यासाठी आपल्याला झाडं लावणं, अन्नधान्य पिकवणं अत्यंत आवश्यक आहे. हो, तुमचा एक मित्र मला भेटला, म्हणाला मॅडम तुम्हाला सांगू का मी, मला काय काय व्हावं असं वाटतं. बापरे, म्हटलं सांग ना बेटा, मला काय ऐकायला काही प्रॉब्लेम आहे का, सांग तुला काय काय व्हावं असं वाटतं. बघा त्याची इच्छा किती छान आहे, काय काय व्हाव मला वाटते. तुमचा मित्र सांगतोय मला, मला वाटते, काय वाटते, मला वाटते ढग बनावे, अवकाशी बिहरावे. अरे वा, काय म्हणते दोस्त तुमचा, मला वाटते ढग बनावे, अवकाशी बिहरावे, गरज आहे जिथे जेथे
तेथेच बरसावे. अरे वा, बघा किती हुशार आहे हो. ढग बनायचं आहे, आकाशात विहरायचं आहे, पण गरज आहे जेथे जेथे तेथेच बरसावे. वा वा वा वा, देवाने असं वरदान द्यावं आपल्याला आणि आपण जगाला सुखी करावं. काही ठिकाणी पाऊस पडतो, काही ठिकाणी पडत नाही, काही ठिकाणी नुकसान होतं, काही ठिकाणी दुष्काळ पडतो, हे सगळं तुम्ही बघता. म्हणून त्याला वाटतंय की जिथे पावसाची गरज आहे, हो काही ठिकाणी पाऊस जातच नाही, पडतच नाही. सध्या आमच्या नाशिकला पडतोय, 4 दिवस झाले, आधी पडलाच नाही. पूर्ण जून महिना कोरडा गेला, जुलै कोरडा गेला, आणि आत्ता असं कुठे थोडासा पाऊस आमच्याकडे पडला. म्हणजे कधी कधी पावसाची वक्रदृष्टी होते, रागवल्यासारखा तो मग येतच नाही. म्हणून तो म्हणते की जिथे जिथे पावसाची गरज आहे तिथे तिथे बरसावं. काय बनून? ढग बनून. असं त्याला वाटतं. किती छान इच्छा आहे, हो की नाही? पुढे काय म्हणतो तो? मला वाटते वारा व्हावे, झुळझुळ व्हावे. वा वा, किती छान कल्पना आहे. मला वाटते वारा व्हावे, झुळझुळ व्हावे. वारा येता हसणाऱ्या त्या चेहऱ्यांनाच पाहावे. वारा येता हसणाऱ्या त्या चेहऱ्यांनाच पाहावं. उन्हाळ्यात तलकी तलकी जीव घाबरा घुबरा होता आपला. एसी काय, फॅन काय, तेवढं आपलं समाधान होत नाही. आणि मग आपण वाऱ्याची वाट बघतो. तर काय कुंद झालंय, हवा बंद झाली, झाडं हलत नाहीत, वातावरणामध्ये एकदम उष्मा आहे, आणि आपला जीव अगदी घाबरा घुबरा व्हायला लागतो. मग अशा वेळी आपण वाऱ्याची झुळूक आली रे आली की काय होतं बाबा, किती छान हवा आली हो, असं म्हणतो की नाही आपण. म्हणून तो सांगतोय की मला वाटतं वारा व्हावं. आणि वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर एखाद्याला किती समाधान मिळतं ते बघावं, त्याचा हसरा चेहरा बघावा, आणि मग त्याच्या आनंदात आपण आनंद मानावा, हो की नाही? किती छान कल्पना आहे, हो की नाही? पुढे म्हणतोय,

सारे राणा वावा वसंतात कोकिळ जेव्हा गातो कुहू करून तान देतो तर हा सगळ्यात गोड आवाज जेव्हा आपण ऐकतो तेव्हा किती आनंद होतो. म्हणजे आपल्या साध्या कृतीने सुद्धा इतरांना आनंद देण्यामध्ये माणसाच्या जीवनाचं सार्थक असतं, हो की नाही? आता कोकिळ जेव्हा गातो तेव्हा सगळ्या जगाला आनंद होते की नाही? म्हणून तो म्हणतोय की मला कधी कधी वाटतं की मीच कोकिळ व्हावं, आंब्याच्या झाडावरती बसावं आणि त्याच्यासारखे सुंदर तान घेऊन ते रान आनंदाने दणाणून टाकावं. म्हणजे बघा, कोकिळ होऊन त्याला इतरांना आनंद द्यायची इच्छा, बघा ही इच्छा फार महत्वाची आहे. आपण स्वतः आनंद घेतो पण आपण स्वार्थी असू नये. आनंद घ्यायला कोणाला मना नाहीये, सगळ्यांनी आनंदात राहायलाच हवंय, पण आपण स्वतः आनंद घेताना इतरांनाही तो कसा देता येईल हे आपण शिकलं पाहिजे, आपण बघितलं पाहिजे. आपण स्वार्थी होता कामा नये. म्हणून कोकिळ स्वतःच्या फायद्यासाठी गात नाही, इतरांना आनंद देण्यासाठी गातो. म्हणून तो सत्कृत्य करतो. असं एखादं सत्कृत्य आपल्या हातूनही घडावं, आपणही कुणाला तरी आनंद द्यावा असं तुमच्या या छोट्या मित्राला वाटतंय. आणि चांगलंच आहे की नाही? कुणाला आनंद देण्यामध्ये आपल्याला आनंद असतो, त्यागात आनंद असतो. आणि असं आनंदाचं काम करणं खरोखर खरोखर परमेश्वरी वरदानाचं काम आहे, लक्षात ठेवा. काय म्हणतो पुढे तो? फुलपाखरू होऊन सुंदर परसात पहा फिरावे, फुलपाखरू होऊन सुंदर परसात पहा फिरावे, पकडू पाहती बालांना त्या खूप खूप दमवावे. वा वा, किती छान ना. फुलपाखरू अंगणात कसं नाचतं, वर खाली वर खाली, इकडून तिकडे इकडून तिकडे. हो, किती सुंदर रंग आहेत त्यांची, किती व्हरायटी आहे. म्हणजे फुलपाखरामध्ये एवढे रंग आहेत की आपण कल्पनाही करू शकत नाही. डिझाईन शिकावं ते फुलपाखरांच्याकडूनच. त्यावरती सुंदर नक्षी, त्याचे ते नाजूक पंख हळूवारपणे ते फुलावर बसतं. आणि हे सगळं आपण मोठ्या आनंदात बघत असतो. पिवळी पिवळी छोटी छोटी फुलपाखरं तर अशी उडतात, क्षणात वर क्षणात खाली, क्षणात वर क्षणात खाली. आणि आपण पकडायला गेलं तर ते सापडत नाही आणि आपली मग दमणूक होते. फुलपाखरू हवंच वाटतं, त्याला बघावंच वाटतं, त्याला हात लावा असं वाटतं, स्वाभाविक आहे. पण फुलपाखराचं ते बागडणं बघण्यात जो आनंद आहे ना, तो जास्त चांगला आहे. म्हणून तुम्हाला की मला फुलपाखरू असं वाटतं, आणि जी मुलं त्या फुलपाखराच्या मागे लागतात त्यांना दमवाव असं वाटतं. मी हाती सापडणारच नाही, मुळे मी फक्त त्यांना दमवेन, त्यांना नाचवेन आणि आनंद घेईल. वा, किती छान छान. तुमचा मित्र फार हुशार आहे, किती छान छान कल्पना करतो. कधी ढग बनतो, कधी वारा बनतो, कधी कोकिळ बनतो, कधी फुलपाखरू बनतो. बापरे, आता बघा पुढे काय म्हणतोय तो, ऐकता का तुम्ही? किती छान छान आहे. बघा, त्याच्या कल्पना खूपच सुंदर आहेत आणि अशा कल्पना आपण उचलून धरल्या पाहिजे. पंटी होऊन झोपडीत त्या, ऐका बरं, पंटी होऊन झोपडीत त्या इवला प्रकाश द्यावा. वा वा वा वा वा, हो, झोपडीत दिवाही नसतो, गरिबांकडे तेलही नसतं, पंटीत टाकायलाही तेल नसतं, अत्यंत गरिबी असते, नाईलाज असतो. म्हणून मग असे जे गरजू आहेत, दीनदलित आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, ज्यांची परिस्थिती नाही, त्यांना मदत करावी अशीही भावना आहे. महालात जायचं म्हणत नाहीये तो, महालात नखनखाट असतो, पैसा असतो, पण झोपडीत खडखडाट असतो, अन्नही नसतं आणि प्रकाशही नसतो. तर असे जे गरजू आहेत त्यांना मदत करण्यात खूप मोठं आपलं योगदान असतं. अशांनाच मदत केली पाहिजे की ज्यांना गरज आहे. म्हणून तो सांगतोय, पंटी होऊन झोपडीत त्या इवला प्रकाश द्यावा, गरिबांच्या त्या चेहऱ्यावरचा आनंदही बघावा. वा, झोपडीत पंटी होऊन मी गेलो असताना जो प्रकाश पसरेल, झोपडी लख उसळेल आणि मग त्या झोपडीचे गरीब माणसं चेहऱ्यावरती त्यांचा मी हसू असेल आणि ते मी बघेल. त्या गरिबांच्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यात मला जास्त आनंद वाटेल. वा वा, किती उदात्त कल्पना आहे. श्रीमंतांना मदत करायची गरज नाही, गरिबांना मदत करायची गरज आहे आणि तीच केली पाहिजे. पुढची त्याची इच्छा तर फारच फारच फारच महान आहे, फारच महान आहे. काय बघा, काय म्हणतो तो, झाड होऊन अर्पावे मी माझे ते सर्वस्व. वा, विचार करा तुम्ही, खरं का विचार,
अहो झाड, आपल्या प्रत्येकाच्या घरात कुठल्या ना कुठल्या रूपाने झाड आहेच आहेच. बापरे, तुमच्या घर दार खिडक्या, हो तुमच्या घरातले झोपाळे, तुमचे बेड, तुमचं फर्निचर कुठून बनत? लाकडापासून बनत. बेटा बघा, झाडे आपलं सर्वस्व देतात. त्याच पान, फूल, मूळ, खोड एकही भाग वाया जात नाही. पानांचं खत होत, फुल आनंद देतात, फुलांची फळं बनतात, फळं आपण खातो, लाकूड आपण घरासाठी वापरतो. तर हे लाकडाचे हजारो उपयोग आहेत, ते काही मी तुम्हाला सांगत नाही. पण तुमच्या घराघरात लाकूड येतात तुम्हाला कल्पना येईल. आणि पक्षी, झाड म्हणजे पक्ष्यांचं मोठं सुंदर घर आहे, लक्षात ठेवा. पक्षी झाडावरच बसतात, झाडावरच झोपतात, झाडावरच झोके घेतात, लक्षात ठेवा. पक्ष्यांचं घर म्हणजे काय? झाड. म्हणून या झाडांची आपण जोपासना केलीच पाहिजे. झाडे शेवटी सुद्धा आपण जेव्हा आपला अंत होतो, सरणावर जातो, तेव्हा सुद्धा झाड आपली सोबत सोडत नाही. आपल्यासाठी ते स्वतःला जाळून घेतात, राख करून घेतात. बघा केवढा त्याग आहे. या सृष्टीतला प्रत्येक घटक, प्रत्येक सूर्य, चंद्र, तारे, वारे, नद्या, डोंगर, झाडे, फुले, फळे, मोठी आदी आहे, ही सगळी मंडळी फक्त देतात आणि देतात, आपल्याकडून काहीही घेत नाही. आपण फक्त घेतो घेतो घेतो, आपण काहीही देत नाही, लक्षात ठेवा. आपण द्यायला शिकलं पाहिजे. या सृष्टीचं एवढं मोठं उदाहरण आमच्या समोर आहे. हो, केवढं उदाहरण आहे. प्रत्येक घटक देतोय, झाड देत आहेत, नद्या देत आहेत, हो, सूर्य, चंद्र, तारे वारे, त्यांचं सर्वस्व आपल्याला लुटताय. ते बदल्यात काहीही मागत नाही. एक दिवस सूर्य आला नाही तर आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकं वाईट वाटेल आपल्याला, इतकं वाईट घडेल. या सूर्यावरती सगळं जग चाललेलं आहे. त्याची ऊर्जा, प्रचंड ऊर्जा वापरतो आपण, पण अजून प्रचंड शिल्लक आहे. ती जर वापरली ना, आपल्याला कन्वर्ट करता आली ना, सोलर एनर्जी आपण करतोय हल्ली, सोलर एनर्जी पूर्णपणे उपयोगात आणली तर कुठलंही पेट्रोल डिझेल आपल्याला वापरावं लागणार नाही. इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा महत्त्व कमी होऊन जाईल, एवढी मोठी सोलर एनर्जी आहे. म्हणून तुम्हाला सांगते की सृष्टीतला प्रत्येक घटक देतो आहे. म्हणून हा तुमचा मित्र या घटकांकडे बघतो आहे. ढग देतात, तारे वारे देतात, हो, फुलपाखरू आनंद देतो, कोकिळ गातो आपल्यासाठी. आणि म्हणून मग या सगळ्यांप्रमाणे मलाही होता यावं. ढग बनून जिथे दुष्काळ आहे तिथे मी जावं आणि त्यांचा दुष्काळ, त्यांच्या गरिबी दूर करावी, असे उदात्त भावना त्याची आहे. बघा, अशी भावना मनात ठेवायला आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे, द्यायला शिकलं पाहिजे. कारण परमेश्वर ही सृष्टी आपल्याला फक्त देते, आपल्याकडून काहीही घेत नाही, भरभरून देते. एक दाणा पेरला की लाखो दाणे येतात, लाखो. विचार करा, एका कणसात हजारो दाणे असतात. एका कणसात एकच दाणा असता तर बापरे, हे धनधान्य इतकं पिकत, खाऊन पिऊन उरत, वाया जात. कारण परमेश्वर आपल्याला नको तितकं देतो, भरपूर देतो. म्हणून आपण सगळ्यांनी या सृष्टीविषयी, परमेश्वराविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. कृतज्ञ, त्यांचे आभार मानले पाहिजेत की देवा रे, तू किती देतोस आम्हाला, मग तुझं फक्त नामस्मरण जर केलं आम्ही तर काय बिघडलं. म्हणून या सृष्टीचे, देवाचे उपकार स्मरायला मागे राहायचं नाही, त्यांचं नामस्मरण करायचं, त्याला सांगायचं थँक्यू देवा, तू आमचं ते इतकं करतो. झाडांना म्हणायचं थँक्यू झाड देवा, तुम्ही आम्हाला इतकं देता. आणि अशा प्रकारे त्यांच्याविषयी कृतज्ञता
व्यक्त करायला आपण शिकलं पाहिजे. मग पटलं का सगळं? मा बेटानो, बाय बाय.